भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 246, दशक 19, समास 10, विवेक लक्षण निरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। जिथे अखंड उपक्रम, जिथे अखंड नाना विचार, जिथे अखंड राजकारण, तिथे हे सर्व मन घडवून आणत असतं। सृष्टीमध्ये जितके उत्तम गुण आहेत तितके निरूपण चालते, निरूपणाशिवाय क्षणही रिकामा जात नाही। चर्चा, शंका, प्रश्न, उत्तर, कोण खोटं कोण खरं, नाना वक्तृत्व, शास्त्र आधारावर नाना चर्चा होतात। भक्ती मार्ग विशद केला जातो, उपासना मार्ग समजतो, ज्ञान विचार अंतरी आम्ही स्थिरावतो। वैराग्याची खूप आवड असते, उदास वृत्तीची गोडी असते, भरपूर काम असते, उदंड उपासना असते, पण तरीसुद्धा वियोग अलिप्ततेचा योग येत नाही। प्रबंधाचे पाठंत, प्रश्नांना समर्पक उत्तर, नेमकं बोलून लोकांची अंतःकरणं शांत करावी। लोकांना त्याची खूप आवड निर्माण होते, तिथे कोणाचं काही चालत नाही। समुदायाची गर्दी होते तरी कोणाचंही त्याचं आकलन होत नाही। उपासना करून पुढे पुढे ते न्यायचं, भूमंडळी सगळीकडे ते आणायचं, हे जाणत्या मंडळींचं काम आहे। जाणते लोक मात्र आढळत नाहीत, काय करतो ते कळत नाही। नाना देशाचे नाना लोक येऊन जातात, त्या सगळ्यांची मनधरणी करावी, त्यात विवेक विचार भरावे। त्याच्यामध्ये दुःखी कष्टी झालेली आडमार्गात गेलेली असतात, त्यांना शांत करावं, सुखी करावं। किती लोक ते समजत नाही, किती समुदाय ते समजत नाही। सगळे लोक श्रवण मनामध्ये घालावे, फडातील लोकांना समजवावं, गद्य पद्य सांगावं, त्यांचं मन राखावं, असा ज्याचा नियम आहे। जो अखंड विवेक पाहतो त्यामुळे अविवेक होणार नाही। आपल्याला जितकं माहिती आहे तितकं हळूहळू शिकवावं, जास्तीत जास्त लोकांना शहाणं करून सोडावं, बरोबरीनं शिकवावं, आडलं तर सांगत जावं, निस्संदेहपणे शिकवायचं, त्यांच्या शंका दूर करायच्या, जे होईल ते आपण करायचं, जे आपल्याकडून होत नाही ते इतर लोकांकडून करवून घ्यायचं। भगवत भजन विसरणं हा धर्म नव्हे, आपण करायचं आणि करून घ्यायचं, आपण पटवायचं आणि इतरांकडून पटवून द्यायचं, आपण भजन मार्ग धरायचा आणि इतरांना धरायला लावायचा। जुन्या लोकांचा कंटाळा आला तर नूतन प्रांत धरला पाहिजे, जितकं होईल तितकं करायचं, आळस करायचं नाही। देहाचा अभ्यास म्हणजे शारीरिक कष्ट, ते केले नाही म्हणजे मंतगुण आला, त्यामुळे तातडीने नूतन लोकांना शहाणं करायचं। उपाधीमध्ये सापडायचं नाही, पण उपाधीचा कंटाळा पण करायचा नाही। आणि कामचुकारपणा, कोणाविषयी आळस उपयोगाचा नाही। काम नासणार आहे ते नासतं, आपण वेड्यासारखं पाहतो। आळशी हृदयशून्य असतील तिथे काय करणार, धकाधकीचा मामला असतो, अशक्ताला तो काही सहन होत नाही। म्हणून नानाबुद्धी युक्ती शक्तिमान असेल त्याला शिकवाव्या, होईल तोपर्यंत व्याप करावा, व्याप नाही जमला तर उठून जावं, आनंदाने कुठेतरी फिरावं। उपाधीपासून सुटला की मग निस्पृहपणा वाढीला लागला, जिकडे अनुकूल तिकडे सावकाश चालला। कीर्ती पाहायला गेलं तर सुख नाही, सुख पाहिलं तर कीर्ती नाही, कुठेही गेलं तर काहीच नाही। एरवी काय राहतं, होणार तितकं होऊन जातं। प्राणी मात्र उगीच स्वतःला अशक्त दुर्बळ समजत असतो। आधीच त्याने चिवटपणा प्रयत्न सोडला, मध्येच धैर्य सोडलं तर संसाराला शेवटपर्यंत कसं नेता येईल। संसार हा मुळीच नासका नाही, तो विवेकपूर्वक नीट नेटका करावा। नीट नेटका केला की फिका होत जातो, अनाकर्षक होत जातो, असा त्याचा स्वभाव आहे हे पाहिल्यावर मनाच्या लक्षात येतं। पण अनेकांना धीर धरवत नाही। धीर सोडल्यावर काय होतं, सगळं सहन करावं लागतं। नाना बुद्धी नाना मत हे सगळं शहाणा माणूस जाणतो। इथे श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे विवेक लक्षण निरूपण नाम समास दशम समाप्त। जय जय रघुवीर समर्थ।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. विषय मनात आले की भगवंताची आठवण करावी. भगवंता माझा भोग बरा कर असं आपण जर त्याला म्हटलं नाही तर त्याच्या स्मरणाची जाणीव आपल्याला होईल. भगवंताच्या स्मरणात आनंद आहे. आनंदाची जाणीव झाली की दुःखाची जाणीव कमी होईल. अनुसंधानानं जे काय साधायचं ते हेच आहे. भगवंताच्या आड येतं त्याची पर्वा करू नये. भिक्षा मागण्याचा जरी प्रसंग आला तरी भगवंताचं अनुसंधान सोडू नये. घरादाराला रात्रीच्या वेळी आपण पहारा ठेवतो, चोर येतील त्यावेळेला आपण सावध राहतो, तसं संधीच्या वेळेला भगवंतापासून दूर होऊ नये म्हणजे झालं. वेळेला सावध राहणं ज्याला साधत नसेल त्यांना अखंड सावध राहावं. विषय मनात आले की तिथं भगवंताची आठवण ठेवून द्यावी. अंते मतिहा सागतिहा असे आपल्यात एक म्हण आहे, जन्मात जे केलं नाही ते मृत्यूच्या वेळेला आठवेल कसं. एवढ्याकरता भगवंताच्या अखंड स्मरणात राहावं. भगवंताचं नाम हे औषध समजावं. भगवंताची प्राप्ती हे त्याचं फल आहे. औषध मात्र थेंब थेंब आणि सतत पोटात गेलं पाहिजे. नामस्मरण जर शेवटपर्यंत चालू राहिलं तर तो योगच आहे आणि त्या एकाशी योग साधणारा तो योगी समजावा. एकच ठिणगी सबंध कापसाचा नाश करायला समर्थ असते. त्याप्रमाणे भगवंताचं नाम सर्व पापांचा नाश करायला समर्थ असतं. आपण ते आवडीनं तळमळीनं भावानं घेत नाही, त्यात नामाचा काय दोष आहे. नामाची भावना वाढवणं हीच उपासना. एखाद्या आईला सांगितलं की तू मुलाला जवळ ठेव पण त्याच्यावर प्रेम करू नकोस, तर ते जसं शक्य नाही त्याप्रमाणे नाम घेणाऱ्याला सत्कर्म टाळू म्हटलं तरी टाळता येणार नाही. एक वेळ भजनाला देहबुद्धीची झळ लागेल पण नामाला ती नाही, हे लक्षात ठेवावं. मरणाच्या मागं स्मरणाचा ससेमेरा लावून ठेवावा म्हणजे मरणाची भीती नाहीशी होईल. खरोखर भगवंताच्या नामाची तळमळ मनापासून लागायला हवी. 13 कोटी जपामध्ये अंतःकरणाची तळमळ ही जास्त उपयोगी पडते, यात शंकाच नाही आहे. भगवंतापासून वेगळं न राहणं, त्याचं विस्मरण होऊ न देणं, त्याच्या स्मरणात राहणं, त्याच्या नामात राहणं, यातच खरं समाधान, शांती आणि सुख आहे. खरं सांगतो मी, मनुष्यानं जन्माला येऊन एकच करावं, आपण नामात राहावं आणि दुसऱ्याला नामास लावावं. संसारात न्यून पडू देऊ नये पण भगवंताला विसरू नये. भगवंताच्या स्मरणात स्वतःला विसरावं. सर्वानुभूती नम्र होणं हाच अभिमान घालवण्याचा उपाय आहे. इतर साधनांनी जे साधायचं ते नुसत्या अनुसंधानानं साधतं हाच या युगाचा महिमा आहे. मायेनं आपल्यावर विषयास्त्र सोडलं की आपण त्यावर भगवंताच्या नामाचं अस्त्र सोडावं म्हणजे विषय आपोआप नाहीसा होईल. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा। श्रोतेहो, सिंधींच्या यशाचे रहस्य ह्या कार्यक्रमामध्ये मी पुन्हा एकदा तुमच्यासोबत हजर झालेली आहे आणि माझ्यासोबत आज सुद्धा आहेत अनिरुद्ध जोशी सर। तर आजही आपण गप्पांना सुरुवात करतो आहोत आणि त्यांच्याकडून अनेक छान छान किस्से ऐकून घेणार आहोत। सर, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं, आणि आज कुठला वेगळा किस्सा घेऊन तुम्ही आलेले आहात?
1: नमस्कार। आज आत्ता तुम्ही मला विचारल्याबरोबर एक अचानक आठवण झाली, ती म्हणजे ठाण्याची एक सत्य घटना।
0: बर।
1: लॉकडाऊनच्या साधारण एक 4-6 महिने आधी मी मुंबईला ठाण्याला गेलो होतो। माझी धाकटी कन्या नुपुरा हिला ठाण्यामध्ये एक जॉब मिळाला होता, तर तिला त्या कामात तिथे नोकरीला ठाण्याहूनच सोयीचं, म्हणजे शक्यतो ट्रेन बसचा प्रवास नको म्हणून जवळच RSSच्या महिलांतर्फे चालवलं जाणारं एक वसतिगृह आहे, तिथे वसतिगृहात नोंदणी करण्याकरता आम्ही गेलो। तर ठाणा स्टेशनच्या समोर एक वडापाव समोसे वगैरे मिळणारं सेल्फ सर्व्हिसचं कॅन्टीन होतं, त्या तिथे आम्ही खायला काहीतरी घेतलं, मी मुलगी आणि बायको, आणि खायला सुरुवात केली। तर त्यावेळेला पूर्वीच्या काळी सिंधी बायकांच्या अंगावर असं फुलाफुलाचं डिझाईन असलेला सॅटिन टाईपचा चमकणारा कपडा असायचा आणि त्याचा पंजाबी ड्रेसचा टॉप आणि खाली प्लाझो हल्लीच्या मुली म्हणतात तशा टाईपचा लेंगा, असा वेश असलेली एक 70-75 म्हातारी शिंदे आजी हातात तिच्या कडं होतं आणि भीक मागत नव्हती, सगळ्यात महत्वाची गोष्ट। तर ती हातामध्ये उदबत्तीचे पुडे घेऊन विनवण्या करत होती, घे बाबा घे। तर ती सिंधी असावी हे माझा अचूक अंदाज होताच, तर मी तिला केवढ्याला आहे याच्याकरता सिंधी भाषेमध्ये घणेया असा शब्द विचारला, तर तिला आनंद झाला सिंधी माणूस आहे। तिने 2 बोटं दाखवली आणि 10 रुपया म्हणाली, बोटं 2 दाखवली। म्हटलं हे काय, 10 म्हणते 2 बोटं दाखवते म्हणजे दोन्ही घ्या असं तिचं म्हणणं होतं। मी ठीक आहे म्हणालो आणि 20 रुपये दिले, दोन्ही उदबत्तीचे पुढे घेतले। माझी मिसेस हसायला लागली, म्हणे उदबत्ती तुम्ही कधी लागले उदबत्त्या लावायला? म्हटलं म्हणजे, म्हणे तुम्ही देवपूजा करत नाही, फक्त 2 हात तिसरं मस्तक जोडून नमस्कार निघताना फक्त घरातून बाहेर पडलात तर करता, मग हे उदबत्ती तर पुढे कशाला? म्हटलं मी पुढे जाऊन एखाद्या देवळापाशी ठेवून देईन, निघून जाईन। पण ती म्हातारी लाचारीने भीक न मागता ते व्यवसाय करते, ती कष्ट करते ना, त्यामुळे म्हटलं मला जो तिच्याबद्दल आदर आहे, 70 एवढी पांढरे केस असलेली आजीबाई, आणि मी जेव्हा जेव्हा इथे ठाण्यात येईन त्यावेळेला प्रत्येक वेळेला तिच्याकडून ती जर दिसली तर मी टॅक्सी असेल तरी थांबवून गाडी तिच्याकडनं 2 पुढे घेईन। कारण मला एका गोष्टीचं खूप कौतुक वाटलं आणि म्हटलं तिला जर का नीट खोदखोदून विचारलं आणि सांगितलं ना मला 50 पुढे हवेत, तर ती म्हणेल चालेल 7 रुपयांनी 8 रुपयांनी देते, आणि प्रत्यक्ष तिच्या घरी जाऊन बघितलं ना तर तिचा छान फ्लॅट सुद्धा असू शकतो। त्यामुळे मी फ्लॅटमध्ये राहते, मी कशी अशी रस्त्यावर विक्री करू वगैरे असं वाटणं शक्य नाही तिला। तिला हे माहितीये संध्याकाळपर्यंत जर मी 20 पुढे विकले तर 40 रुपये रोज मला खर्च माझे कमवू शकते, गरीबच असेल असं काही गरजेचं नाही। मी काय विशेष त्यात इंटरेस्ट घेतला नाही, तर कदाचित मी बारीक चौकशी सुद्धा केली असती। पण हा मला सांगायला कौतुक वाटतं की 70 एक म्हातारी बाई स्वतःची स्वतः दिवसभर असं त्या एखाद्या मोक्याच्या ठिकाणी उभं राहून उदबत्तीच्या पुढे विकून 2 पैसे कमवतीये, नक्कीच कौतुकाची बाब होती।
0: वा, खूपच छान। हा जो किस्सा आहे हा खर तर इन्स्पायरिंग आहे, आपला खर्च आपण कसं कमावू शकतो हे याच्यातून लक्षात येतं, आणि खरोखरच ही सगळ्यांसाठीच खूप शिकण्यासारखी गोष्ट आहे की तुमचे हातपाय चालतायत तर तुम्ही काही ना काहीतरी करत राहिलं पाहिजे। आज त्या आजी आहेत नाही आहेत माहिती नाही, पण ही त्यांची जी गोष्ट आहे ही शिकवण जी आहे की तुमच्या माध्यमातून आज सगळ्यांना कळली, आणि नक्कीच याच्यातून खूप काही बोध घेण्यासारखं आहे। तर आजचा हा किस्सा तर खूप छान होता, तर भेटूया पुढच्या भागामध्ये अशाच एका वेगळ्या किस्स्यासह। आत्तापुरतं आपण इथेच थांबूया।

0: श्रोतेहो नमस्कार. मंडळी दुग्धामृत या कार्यक्रमात पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. नेहमीप्रमाणेच आपल्या स्टुडिओत आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहेत सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ आणि लॅक्टेशन कन्सल्टंट डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी मॅडम. मंडळी, स्तनपानाबरोबरच पालकत्वाकडे वाटचाल करत असताना कशा प्रकारे त्या मातेनं किंवा एकंदरच तिच्या जोडीदारानं किंवा तिच्या घरच्यांनी तयार व्हायला हवं, या प्रकारच्या अशा अनेक प्रश्नांची उकल या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करतो आहोत. आणि त्यासाठीच आज डॉक्टरांसाठी मी पुन्हा एकदा काही नवीन प्रश्न घेऊन आली आहे. डॉक्टर, मनपूर्वक स्वागत आहे आजच्या भागात सुद्धा.
1: धन्यवाद.
0: डॉक्टर, दुग्धामृत या कार्यक्रमाला आपण सुरुवात केल्यापासून केवळ आणि केवळ स्तनपानाशी निगडीत आपण प्रश्नांची उत्तरं देत नाही आहोत. म्हणजे फक्त स्तनपान म्हणजे काय, ते कसं करायला हवं, काय काय त्यात अडचणी येतात याबद्दल तर आपण चर्चा केलीच, पण त्याच्याशी निगडीत सुद्धा अनेक महत्त्वाचे प्रश्न असतात जे अगदी त्या बाळाबरोबरच त्या संपूर्ण घराभोवती फिरणारे असतात, त्या पालकांशी त्याच्या आईवडिलांशी सुद्धा रिलेटेड असतात. त्यामुळेच मला वाटतं की हा कार्यक्रम केवळ स्तनपानाबद्दल जागृती करणारा नसून एकंदरच एखाद्या घरामध्ये जर नवीन फॅमिली मेंबर ॲड होतोय, एखादं मूल त्या घरामध्ये लवकरच येणार आहे, अशा वेळेस संपूर्ण तयारीनिशी आपण या पालकत्वासाठी या सुंदर प्रवासासाठी कसं सज्ज राहायला हवं हेच आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या प्रश्नांच्या माध्यमातून जाणून घेत आहोत. त्याच अनुषंगानं मला आज पहिलाच प्रश्न आपल्याला असा विचारायचा आहे, तो म्हणजे की आपल्या घरात नवीन पाहुणा येणार आहे याची चाहूल जेव्हा लागते तेव्हा सगळेच जण खूप आनंदी असतात. विशेष करून त्या मुलीला त्या स्त्रीला होणारा आनंद खूप वेगळा असतो. पण त्याचबरोबर एकंदरच आताची परिस्थिती आपण बघतो आहोत त्याच्यातनं पालकत्वाची ही नवी जबाबदारी मातेला जड जाते का याच्याबद्दल आपण काय सांगाल, किंवा त्याचा स्तनपानावरती काही परिणाम होतो का हे सुद्धा आपण जरूर स्पष्ट करावं.
1: पॅरेंटिंग हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि जशी माता बाळाच्या स्वागताची आगमनाची तयारी करायला सुरुवात करते तशी तिची मानसिकतासुद्धा बदलत जाते. ती खूप उत्सुक असते बाळाच्या स्वागतासाठी, बाळाला कसं वाढवायचं, कसं लहानाचं मोठं करायचं यासाठी ती तिच्याकडून सर्व प्रकारचे प्रयत्न करत असते.
0: नक्कीच
1: ती आणि तिचा जोडीदार हे मिळून बाळासाठी खूप सारे काही काही माहिती घेत असतात आणि त्या याच्यामध्ये मग पालकांशी बोल चर्चा कर, मित्रमैत्रिणींशी चर्चा कर आणि काही वेळा गर्भसंस्कारचे क्लासेस लावतात.
0: बर,
1: अशी आताची पिढी ही खूप जागरूक आहे आणि अशा पद्धतीनं ते अनेक ठिकाणून अनेक पद्धतीची माहिती गोळा करतात, पुस्तकं वाचतात, बालसंगोपनामध्ये स्वतःला एक्सपर्ट करण्यासाठी खूप प्रयत्न घेते हल्लीची पिढी. पण त्याच्याचबरोबर मला सगळ्यांना असं सांगायचं आहे की त्याबरोबरच स्तनपानाची माहिती देखील जर अगर त्यांनी प्रेग्नन्सीमध्ये घेतली तर स्तनपान हे खूप सोपं जाईल.
0: अच्छा,
1: प्रॉब्लेम्स येतात नाही असं नाही, पण ते काय येतात, कारण पहिली मानसिकता तयार होणं गरजेचं आहे की बाळाला स्तनपान द्यायचं आहे, त्याच्याबद्दल सायंटिफिक माहिती असणं गरजेचं आहे की स्तनपान कधी कसं कुठे सुरू करायचं कसं द्यायचं, त्याच्याबद्दलच्या असंख्य शंका मातांना असतात की किती मिनटं छातीला लावायचं, बाळ कसं धरायचं, एक छाती किती वेळ द्यायची, दुसरी कधी द्यायची, मध्ये किती गॅप ठेवायची, त्यांना याबद्दल काहीच माहिती नसतं.
0: बर,
1: पूर्वीच्या काळी मातांना ही सगळी माहिती असायची कारण ते बघत दुसऱ्या चुलत निलत भावंडांची वाढ होताना बघत ते मोठे व्हायचे, त्यामुळं ऑलरेडी ते पालकांच्या शूजमधून काम करायचे की मोठं मूल असेल ते लहान बाळाचं पालक असल्यासारखं वडील भावंड, वडील भाऊ, वडील बहीण अशा पद्धतीनं त्यांच्यावर जबाबदाऱ्या असायच्या. पण आता माता बाळ हातात घेतात ते आयुष्यात त्यांचंच बाळ पहिल्यांदा त्या 30-35 वयात घेतात, काही माता 38 असतात, त्यामुळं त्यांनी पहिल्यांदा बाळ हातात घेतलेलं असतं, ते इतकं छोटंसं बाळ कसं धरायचं आणि त्याला आपण लहानाचं मोठं कसं करणार या कल्पनेनेच त्या गांगरून गेलेल्या असतात, त्यामुळं त्या जशी प्रेग्नन्सीमध्ये पूर्वतयारी करायला सुरुवात करतात त्याच वेळेला त्यांनी शास्त्रशुद्ध स्तनपानाबद्दलची पण माहिती घेणं गरजेचं आहे. आता त्या जी माहिती घेतात तर ती बऱ्याच वेळेला माझ्याकडच्या येणाऱ्या माता सांगतात की त्यांनी गुगल सर्च केलं, त्यांनी काहीतरी ग्रुप जॉईन केले आणि मग अशा वेळेला ती माहिती सगळी बरोबरच असेल किंवा शास्त्रशुद्धच असेल असं नाही. त्यामुळं पालकत्व या विषयाची तयारी ही खूप मोठा विषय आहे आणि ती तयारी अगदी असंख्य पैलूंनी असंख्य अँगलनी करणं गरजेचं आहे.
0: नक्कीच खूप महत्वाचे मुद्दे या प्रश्नाच्या माध्यमातून आपण श्रोत्यांना समजावून सांगितले. आता याच्याशी निगडीत आणखीन एक वेगळा प्रश्न, तो म्हणजे असा की जसं घरात आपल्या मूल येणारे असं आपल्याला समजतं तेव्हा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग आपण त्या काळात स्वतःवरती करत असतो किंवा आपले फॅमिली मेंबर्स आपल्याला मार्गदर्शन करत असतात, मैत्रिणी असतील, नातेवाईक असतील, मोठी माणसं असतील. त्याचबरोबर गर्भसंस्कार हा सुद्धा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. अनेक गोष्टी या गर्भसंस्कारच्या माध्यमातून गर्भावरती रुजवण्याचा आपण प्रयत्न करत असतो. तर गर्भसंस्कार करण्याचे खरंच बाळाला फायदे होतात का की अगदी खरंच सगळीकडे चालू आहे म्हणून ते केलं जातं आणि आता अक्षरशः अनेक ठिकाणी गर्भसंस्काराचे क्लासेस आपल्याला सहज बघायला मिळतात, याचे एकूणच परिणाम काय असतात, आपण त्याच्याबद्दल काय मार्गदर्शन कराल?
1: गर्भसंस्कारचे परिणाम मातेवर नक्कीच होतात. माता जेवढी रिलॅक्स होत राहील तेवढी तिची मानसिकता पॉझिटिव्ह होते आणि त्याच्यामुळं तिची फिजिकल, मेंटल, इमोशनल, सायकॉलॉजिकल अशी ओव्हरऑल हेल्थ ही अतिशय चांगली होऊ शकते आणि तिला फॅमिली सपोर्ट मिळू शकतो. ती जेव्हा गर्भसंस्कार करते तेव्हा स्पाऊसला पण इन्व्हॉल्व केलं जातं आणि त्याच्यामुळे अर्थातच तिला जोडीदाराची पण मदत मिळते, जोडीदार पण समजून घ्यायला सुरुवात करेल आणि त्यातून नक्कीच तिला सकारात्मक बदल अनुभवायला मिळतो आणि घरामध्ये सुद्धा एक पॉझिटिव्ह सकारात्मक वातावरण निर्माण होतं आणि ती शांत आनंदी राहते. तिची दिनचर्या कशी असते ते प्लॅन करून दिलं जातं, तिचा आहार प्लॅन करून दिला जातो, तिची बाकीची जी काळजी टेन्शनची कारणं असतात त्याच्यासाठी काउन्सिलिंग केलं जातं आणि या सगळ्यातून नक्कीच तिला खूप पॉझिटिव्ह सकारात्मक बदल मिळतो आणि अर्थातच ती रिलॅक्स राहते आणि ती जेवढी रिलॅक्स राहील तेवढं बाळ अर्थातच छान ग्रो होतं आणि त्यामुळे त्याचा फायदा होतोच नक्कीच.
0: अच्छा खरंच डॉक्टर प्रत्येक प्रश्न आपल्याला काहीतरी नवीन माहिती देतो आहे आणि अर्थातच त्याच्यासाठी तुम्ही सज्ज आहात. आता आणखीन शेवटचा प्रश्न जाता जाता हाच विचारायचा, तो म्हणजे की या गर्भसंस्कारांचे मातेवर सुद्धा अजून काही परिणाम होतात का?
1: गर्भसंस्कारचे परिणाम मातेवर नक्कीच होतात. माता जेवढी रिलॅक्स होत राहील तेवढी तिची मानसिकता पॉझिटिव्ह होते आणि त्याच्यामुळं तिची फिजिकल, मेंटल, इमोशनल, सायकॉलॉजिकल अशी ओव्हरऑल हेल्थ ही अतिशय चांगली होऊ शकते.
0: बर.
1: आणि तिला फॅमिली सपोर्ट मिळू शकतो. ती जेव्हा गर्भसंस्कार करते तेव्हा स्पाऊसला पण इन्व्हॉल्व केलं जातं आणि त्याच्यामुळे अर्थातच तिला जोडीदाराची पण मदत मिळते, जोडीदार पण समजून घ्यायला सुरुवात करेल आणि त्यातून नक्कीच तिला सकारात्मक बदल अनुभवायला मिळतो आणि घरामध्ये सुद्धा एक पॉझिटिव्ह सकारात्मक वातावरण निर्माण होतं आणि ती शांत आनंदी राहते. तिची दिनचर्या कशी असते ते प्लॅन करून दिलं जातं, तिचा आहार प्लॅन करून दिला जातो, तिची बाकीची जी काळजी टेन्शनची कारणं असतात त्याच्यासाठी काउन्सिलिंग केलं जातं आणि या सगळ्यातून नक्कीच तिला खूप पॉझिटिव्ह सकारात्मक बदल मिळतो आणि अर्थातच ती रिलॅक्स राहते आणि ती जेवढी रिलॅक्स राहील तेवढं बाळ अर्थातच छान ग्रो होतं आणि त्यामुळं त्याचा फायदा होतोच नक्कीच.
0: नक्कीच डॉक्टर नेहमीप्रमाणेच आजचा भागसुद्धा खूप मार्गदर्शक ठरलेला आहे आणि अर्थात आजचा विषयसुद्धा वेगळा होता, आजचे प्रश्न वेगळे होते. तुम्ही आज इथे आलात आणि इतकी छान माहिती वेगवेगळ्या प्रश्नांच्या माध्यमातून श्रोत्यांना दिली त्याच्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांच्या वतीनं मी आपले मनापासून आभार मानते. मनपूर्वक धन्यवाद.
1: धन्यवाद.

नाशिक येथून बोलत आहे. आपल्या हिंदोळा या कार्यक्रमात मनाच्या भावभावनांच्या विश्वात आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत लोणचं. ताई, आज मस्त लोणचं करते आहे आई. माहीत आहे मला, एवढं काय त्यात? सकाळपासून सारखे काम सांगत आहे आई. कधी कॉलेज सुरू होईल असं झालं आहे मला. तुझे बरं आहे रे, मस्त शाळेत जाऊन दंगा घालून आला. मी बसली आहे आपली आईच्या हाताखाली, हे धू हे पूस करत. बंटी, काय गं आई? हातपाय धुतल्याशिवाय, कपडे बदलवल्याशिवाय किचनमध्ये यायचे नाही. माझे लोणचे चालू आहे. तुझ्या ताईला पण बोलाव, आत्ता येते म्हणून जाऊन बसली. अर्धा तास झाला आहे पण अजून पत्ता नाही आहे तिचा. थोडीशी मदत कर म्हटलं तर थोडंसं काहीतरी इकडचं तिकडे केलं आणि जाऊन बसली आत. ए आई, काहीही काय सांगते ग? मी केव्हाची मदत करते तुला? साध्या खारात फोडी घालायच्या की झाले लोणचे. तू फारच साग्र संगीत करते उगीचच, काम नसल्यासारखं. अगदी बरोबर आहे हं बेटा तुझं. मीही तुझ्यासारखी होते, किंबहुना जरा जास्तच कामचुकार होते. पण जेव्हा जबाबदारी येते तेव्हा सगळे उमकते आणि माणसात त्याच्या विचारात बदल होतात. अगदी लोणच्यासारखे अनुभवाने मुरलेला माणूस आणि मुरलेलं लोणचं सारखंच असतं. आता हे काय नीट समजून सांग मला. काहीतरी नवीन फंडे शोधते. पण आधी सांग, माझ्यापेक्षा जास्त काम चुकार असं म्हणाली मगाशी, बरोबर ना? पण आजी तर कधीच सांगत नाही गं असं. कसं सांगणार, ती आई आहे माझी. माझ्यातला बदल तिला जाणवतो. नवाईचे दिवस सरलेत आमचे, आता तुमची वेळ. आई, माणूस आणि लोणचं यांच्यात काय साम्य आहे गं? सगळंच तर सारखं आहे. म्हणजे आता बघ, ज्याचं आपल्याला लोणचं करायचे आहे त्या कैऱ्या लिंब मिरच्या काहीही आपण निरखून पारखून घेतो, निवडून घेतो. आयुष्यात तसेच मित्र मैत्रिणी बनवायचे असतात जे आपल्याला जपतील सांभाळतील असे. कारण एक लिंबू म्हण का कैरी म्हण खराब घेतली तर सगळं लोणचं खराब होतं. तसंच माणसाचं असतं. एक वाईट सवयीचा मित्र किंवा मैत्रीण आयुष्य खराब करतं. त्या फुडी नीट पूस, कचरं जाऊ देऊ नको बिलकुल. आता या कैरीच्या फोडी म्हणजे आपल्याला आपल्या शाळेत कॉलेजमध्ये मिळालेले अनुभव मित्रांसोबत मैत्रिणींसोबत. मग त्यातल्या काहींना तेव्हा पण चाळणी लागतेच. जसं आता तू मऊ फोडी वेगळ्या ठेवते अगदी तसं. आता हा खार म्हणजे माणसाला त्याचे आई वडील, घरातून मिळालेले संस्कार, आयुष्याकरता लावलेल्या सवयी, प्रत्येक घराचे नियम, व्यक्तिपरत्वे बदलत असलेला स्वभाव जो ज्याचा त्याचा स्वतःचा असतो, यांची सळमिसळ म्हणजे हा तिखट मीठ घालून केलेला खार. यात सगळ्यांचे प्रमाण योग्य कसे मिसळायचे हे तेलाचे काम तुमच्यावर येणारी जबाबदारी करते. नवीन नवीन थोडं तिखट खारट असं लागणारं लोणचं म्हणजे नवीन नवीन सांभाळलेली जबाबदारी. सुरुवातीला जरा जड जाते. कहां आके फस गया यार असं करते. माझे आधीचेच आयुष्य छान होते असं वाटते. पण जसं जसं दिवस जातात तसं तसं आपली जबाबदारी सवयीची होते आणि आयुष्याचे लोणचे चटकदार चविष्ट होत जाते. जेवढा जास्त अनुभव तेवढी लज्जत जास्त.
आता जुनं लिंबाचं लोणचं औषधी असतं. तसंच आयुष्य जसं जसं पुढं जातं तसं तसं अनुभवाच्या शिदोरीत भर पडते आणि मोठ्यांचे अनुभवी सल्ले लहानांना वेळप्रसंगी औषधी म्हणून कामास पडतात. कधीकधी असे पण अनुभव येतात की माणूस आतून पार हलून जातो, ढवळून निघतो, कारण त्याच्यातले काही सुप्त गुण अवगुण आत लपलेले असतात, दडलेले असतात, त्यांना बाहेर काढण्याचे ते काम असतं. असे अनुभव बरेच वेळा नवीन नवीन जबाबदारी घेताना येतात, तुमच्या भाषेत चॅलेंज म्हणून येतात. तेव्हा माणूसरूपी बरणीतले लोणचे हलवले जाते आणि मग आपले सुप्त गुण वर येतात आणि सक्सेस मिळतो. थँक्यू बेटा, तुझ्याशी बोलता बोलता किती पटकन सगळं आटोपलं ना. आई काय गं बेटा, माझं लोणचं पण तुझ्यासारखं छान चविष्ट चटकदार होईल ना गं. का नाही बेटा, माझ्यापेक्षा जास्त चटकदार चविष्ट होईल, कारण ते तुझ्यासारखी गुणी हुशार मुलगी घालणार आहे, म्हणून तर ते चविष्ट चटकदार.

0: नमस्कार श्रोते हो, वृत्तीची निवृत्ती या कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आणि नेहमीप्रमाणे मी डॉक्टर हरी कुलकर्णी आणि आपल्या बरोबर आहेत कविता गायधनी. कविताजी खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वास. कविताजी, आज आपण सुरुवातीलाच एक अभंग ऐकणार आहोत बरं का?
1: बर.
0: आणि मग आपण कार्यक्रमाला सुरुवात करू. ऐकूयात.
1: पण सर, आज कोणाचा अभंग घेणार आहे ते तरी सांगा. म्हणजे आपल्याला निदान कार्यक्रमात कशाविषयी बोलायचंय, कोणाविषयी बोलायचं हे तरी मला कळू दे.
0: जाऊ द्या हो कविताजी, तुम्ही आहे ना अगोदर अभंग ऐका.
1: हा,
0: अभंग ऐकला ना की आपच्या विषयाचा सुद्धा आपोआप तुम्हाला उलगडा होईल.
1: बरं, आता तुम्ही म्हणाल तसं आधी आपण अभंग ऐकू.

0: अरे वा असाव रे, सुंदर अभंग निवडला आहेस ग, आणि गायली पण छान तल्लीनतेने आहेस खरंच. पण हा अभंग तर माऊलींचा आहे, म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचा आहे, आणि अर्थातच त्यात त्यांनी श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, म्हणजे श्री निवृत्तीनाथांसाठी हा अभंग लिहिलेला आहे.
1: क्या बात है, म्हणजे कविताजी लक्षात आलं तर तुमच्या आपल्याला कशाविषयी कोणाविषयी बोलायचंय.
0: अच्छा अच्छा, आता लक्षात येत आहे. त्यामुळे आज आपल्याला बहुधा तुम्ही विचार असा दिसतोय तुमचा की सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज आद्य अभंगकार असलेले, परमार्थातलं एक अत्युच्च स्थान असलेलं, आध्यात्मिक गुरु असलेलं, एक भाऊ म्हणून आभाळासारखी माया करणारे, म्हणजे ज्येष्ठपण निभावणं म्हणजे काय असतं हे सगळ्या जगाला दाखवून देणारे निवृत्तीनाथ यांच्याविषयी बोलणं असा आजचा तुमचा कार्यक्रमाचा हेतू दिसतोय. पण खरं सांगायचं म्हणजे निवृत्तीनाथांबद्दल बोलणं म्हणजे समुद्राला अर्घ्य देण्यासारखं आहे हरिभाऊ. आणि हे आज अवघड काम तुम्ही नेहमीप्रमाणे मला अर्ध्या तासात करायला लावणार असाल.
1: कविताजी तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे, विषय पण मोठा आहे,
0: खरंच खूप मोठा आहे.
1: पण आपल्याला रेडिओ विश्वासवर कार्यक्रम करायचा आहे.
0: हो, ते अगदीच बरोबर आहे.
1: त्यामुळे सगळी बंधनं सांभाळूनच आपल्याला हे करायचंय बरं का.
0: परत तुम्ही मला म्हणजे टेन्शनच देणार आहात, कारण अर्ध्या तासात निवृत्तीनाथ महाराज सांभाळणं कधीच शक्य नाहीये. हरिभाऊ, संत श्री निवृत्तीनाथांच्या विषयी बोलायचं ना तर त्यांच्या पारंपरिक चरित्रापेक्षा ना ज्ञानेश्वरी मधून किंवा माऊलींच्या अभंगामधून प्रत्ययाला येणारे निवृत्तीनाथ, म्हणजे ब्रह्मांडाला व्यापणारे निवृत्तीनाथ, हे व्यक्तिमत्व खरंच विलोभनीय आहे. आणि काही काही ओव्या माऊलींच्या तर अशा आहेत की ते गुरुस्तोत्रच आहेत, त्यामुळे निवृत्तीनाथ महाराज गुरु म्हणून प्रत्येक अभंगातून आपल्या समोर येताना एक सद्गुरु म्हणूनच येतात. आणि भारतीय परमार्थ साधनेत सद्गुरूंचं स्थान नेहमीच उच्च राहिलंय, म्हणजे देवापेक्षा सुद्धा सद्गुरूंना उच्च मानलं गेलेलं आहे. आणि गुरु या संस्थेचा परमोच्च आदर्श म्हणजे निवृत्तीनाथ महाराज समजले जातात, आणि म्हणूनच माऊली तर त्यांना चित्सूर्य म्हणतात.
1: हो, ज्ञानदेवांचे
0: गुरु,
1: ज्ञानेश्वर माऊलीचे हे गुरु. निवृत्तीनाथांना मराठीतले आद्य अभंगकार असं म्हटलं जातं, आणि त्यामुळेच त्यांना पहिला मानाचा मुजरा करायला
0: हवा. हो, बरोबर आहे सर. तसं त्यांचे जे गुरु म्हणजे गहिनीनाथ मानले जातात, त्यांच्या नावावरती तीन अभंग लहरा पांगारकर यांनी ज्ञानेश्वरीच्या प्रभावळीमध्ये प्रसिद्ध केलेले होते, आणि नाथ परंपरेला अनुसरून योगिक आशय देखील व्यक्त केलेला आहे त्यांनी त्याच्यामध्ये खरं म्हणजे. आणि त्यांचेही गुरु गोरक्षनाथ यांच्या नावावरती पण एक अभंग गोरखबाणीत दिलेला आहे, पाषाणाची देवळे पाषाणाचा देवो. पण ह्या दोघांचेही अभंग म्हणजे त्याविषयीचं एकूण जे उपलब्ध साहित्य आहे त्यानुसार थोडं संशयास्पद असल्यामुळे मराठीतील आद्य अभंगकार म्हणून निवृत्तीनाथांचंच नाव घेतलं जातं, हे मात्र अगदी बरोबर आहे.
1: कविताजी, निवृत्तीनाथांच्या नावावर जसं माऊलींनी हरिपाठ केलेला आहे, तसाच निवृत्तीनाथांच्या नावावर सुद्धा हरिपाठातील जवळजवळ 41 अभंग धरून सगळं मिळून साधारण 450 अभंग निवृत्तीनाथांचे सापडतात.
0: किती मोठं साहित्य आहे, आणि ते अभंग म्हणजे एवढी मोठी ग्रंथसंपदा त्यांच्या नावावरती आहे, आणि त्यातला प्रत्येक अभंग हा म्हणजे अध्यात्मातली एक उच्च स्थिती दाखवणारा आहे.
1: ती उंची जी तुम्ही म्हणताय ना, उच्च स्थिती,
0: हो,
1: त्यामध्ये श्रीहरीच्या सगुण निर्गुण स्वरूपाचं वर्णन,
0: हो,
1: शिवाय सद्गुरु प्रसादाने प्राप्त झालेल्या स्थितीचं वर्णन,
0: तो फार मोठा भाग आहे.
1: पंढरीचं महात्म्य,
0: हो अगदी,
1: पंढरीतील काला,
0: काला
1: नाम संकीर्तन, संतांचा महिमा, आणि सामान्य जन आणि मुमुक्षु यांना उपदेश
0: केलेला आहे.
1: ही ज्ञानाची परिभाषा अशा विविध विषयांवरती निवृत्तीनाथांचं लेखन जे आहे ते आढळतं.
0: खरं तर या पूर्णच कुटुंबानी समाजातल्या अवहेलनांची अगदी सर्वोच्च पातळी सोसलेली आहे. म्हणजे हरिभाऊ, आपण बघितलं तर जेवढं आपण वाचन त्याच्यातलं आहे, अतोनात हाल अपेष्टांना तोंड देऊन ह्या कुटुंबाने म्हणजे ज्ञानाचा एक परिपक्व वसा समाजाला दिलेला आहे खरं म्हणजे. आणि आळंदीच्या कर्मठ ब्रह्मवृंदांनी केलेल्या आघातांनी विठ्ठलपंतांचं म्हणजे निवृत्तीनाथांच्या वडिलांचं खरं म्हणजे अंतकरण किती विदीर्ण झालेलं असेल एकूण त्या परिस्थितीने, कारण चारही मुलांना स्वीकारलं जात नव्हतं. त्यांच्या म्हणजे मौंजीचा जो प्रश्न सगळ्यात मोठा होता, कारण आपल्याकडे मौंज झाल्याशिवाय पुढचं काहीच मान्य धरलं जात नाही. पण अशा परिस्थितीत हतबल म्हणजे वडीलच जेव्हा हतबल असतील तर म्हणजे कसं त्या मुलांची एक परिस्थिती असेल किंवा मानसिकता असेल, त्यामुळे कशा परिस्थितीतून त्यांनी ह्या मुलांना वाढवलेलं असेल, धर्माचं नीटसं आकलन न झालेल्या धर्म मार्तंडांना त्यावेळेला काय समजवावं हा मोठाच प्रश्न त्यांनी खरं म्हणजे कोवळ्या वयात सोसलेला आहे निवृत्तीनाथांनी. म्हणजे त्यांनी तर आपल्या धाकट्या भावाला म्हणजे तेजस्वी भावाला म्हणायला पाहिजे खरं म्हणजे ज्ञानदेवाला निक्षून सांगितलं होतं की आपण जन्मताच जीवनमुक्त आहोत, त्यामुळे या कर्मरहाटीतून मुक्त करणाऱ्या या मौंजी बंधनाच्या उपनयनाच्या या संस्काराची आपल्याला बिलकुल आवश्यकता नाहीये. करायचंच कशासाठी हे उपनयन? आपल्यापैकी कोणालाही प्रपंचात पडायचं नाहीये. म्हणजे ते चारही भावांचा तो एक ठरलेलाच हे होता
1: जन्मापासूनच ते.
0: हा, कारण जन्मजात नाही जीवनमुक्तीच्याच वाटेवरचे प्रवासी होते ना, आणि हे त्यांनी स्वीकारलेलंच होतं आणि आनंदाने स्वीकारलेलं होतं. त्याच्यामुळे त्यांना सारखं असं वाटत होतं की ही धडपड आपण सोडून द्यायला हवी आहे. पण ज्ञानदेवांचा विचार वेगळा होता ना.
1: हो, कसं आहे माहितीये का, व्रतबंध उपनयन जे आहे त्याला व्रतबंध
0: म्हणतात. हा शब्द आहे
1: म्हणजे व्रतामध्ये बांधलं जाणं हा तो हे आहे. आणि म्हणूनच ज्ञानेश्वरांनी मात्र सत्य धर्माचं दर्शन समाजाला घडवण्यासाठी अतिशय विवेकाने हे जे सगळं प्रकरण आहे
0: हाताळलं होतं. आणि अर्थातच विवेक आणि ज्ञानदेव हा म्हणजे मोठा संयोगच आहे. अर्थात या प्रसंगानंतर म्हणजे त्यांच्या वडिलांचा असा हे होता की आपल्या देहांत प्रायश्चित्तानंतर निदान आपल्या मुलांना तरी चांगलं जीवन जगता यायला हवं अशी भाबडी खरं म्हणजे आशा होती. म्हणजे त्यांनाही कल्पना होती की समाज त्यांना स्वीकारणार नाहीये, पण तरी त्यांनी जलसमाधी घेतली म्हणजे विठ्ठलपंतांनी आणि रुक्मिणीबाईंनी. आणि मग अशा वेळेला निवृत्तीनाथांनी मात्र आपल्या सामर्थ्यांनी अवकाशातली निर्वात पोकळी समर्थपणे मोजत आपल्या भावंडांना कवेत घेतलं होतं. अर्थात बिघडलेल्या समाजाचं स्वरूप निवृत्तीनाथांनी बालपणीच इतकं अनुभवलेलं होतं आणि त्याची झळ आई वडिलांना लागलेली बघितलेली होती, आपल्या धाकट्या भावंडांनाही लागलेली बघितलेली होती. त्यामुळे पृथ्वीच्या इतकी क्षमावृत्ती निवृत्तीनाथांच्या ठाई होती आणि म्हणूनच नाथ परंपरेने प्राप्त झालेल्या खऱ्या धर्माचा वारसा या समाजाला देण्यासाठी अंतरीच्या कळवळ्याने निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना ज्ञानेश्वरीचं निरूपण करून गीता धर्म खरं म्हणजे सांगायला सांगितला की ज्या योगे त्यांना सत्य धर्माचं दर्शन सगळ्या जगाला होईल.
1: प्रगाढ ज्ञानाची प्रचिती देणारे अभंग
0: हो
1: हे महाराजांचे गूढ आणि सामान्य जनांना सहजी न कळणारे असं जरी असलं तरी प्रत्येक अभंगामध्ये त्यांनी खूप मोठा संदेश
0: दिला
1: तो जगामध्ये मांडलाय बरं का. ते म्हणतात श्रुतीशास्त्र वेद यासी नाही भेद, भेदवादी द्वंद्व वेगळे पडे.
0: वा वा वा वा, किती छान. अर्थात त्यांना सांगायचं हेच आहे ना ह्या अभंगातून सुद्धा की वेदातलं ज्ञान श्रुती वेद हे भगवंताच्या अद्वैत स्थितीचंच वर्णन करतात. जे द्वैतवादी भेदवृत्तीचे आहेत ते ह्या अद्वैतातून साहजिकच वेगळे पडतात. आणि मग मी कोणीतरी वेगळा आहे ह्या निष्ठेने म्हणजे अहंकारामुळे ते वेगळे पडतात. आणि मग ब्रह्मस्वरूपाची जी अद्वैत स्थिती आहे त्या स्थितीला ह्या अहंकाराची मलिनता बिलकुल सहन होत नाही. आणि सगळं आपलं तत्वज्ञान तेच सांगतं की अहंकार सोडला तरच तुमची मुक्ती आहे आणि त्याच्यामुळे गुरुच्याच कृपेने जीवनाचे भवपाश तुटू शकतात. आणि म्हणून मनाच्या मागे न जाता, खरं म्हणजे मन हेच सगळ्या गोष्टीला कारणीभूत असतात, त्याच्यामुळे मनाच्या मागे न जाता गुरुच्या ठिकाणी विश्वास ठेवायला त्यांनी सांगितलं. आणि ज्ञानेश्वरीमध्ये पण ज्ञानदेवांनी तेच सांगितलेलं आहे की गुरुच्या प्रती विश्वास ठेवा, तेच जीवाला तारतील. आणि हीच साधना मी केलेली आहे आणि तुम्ही पण करा, असंच ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक म्हणजे अध्याय सुरू करताना त्यांनी जेव्हा गुरुला नमस्कार केलेला आहे तेव्हा म्हटलेलं आहे.
1: खर तर निवृत्तीनाथ योगी पुरुष होते.
0: खरंय,
1: म्हणजे योग साधनेने विवेक वैराग्य यांनी संपन्न ते असले तरी सुद्धा त्यांचं अंतःकरण जे आहे ते शुष्क नव्हतं, त्यात ओलावा होता
0: फारच. खरंय,
1: त्यांच्या भावंडांशी तर त्यांचं तिहेरी नातं जोडलेलं होतं.
0: अगदी बरोबर आहे.
1: मायेपोटी सांभाळ करणारे मायबाप म्हणून,
0: अगदी बरोबर,
1: थोरले बंधू म्हणून आणि सगळ्यांचाच उद्धार करणारे परब्रह्मरूप सद्गुरु म्हणून.
0: अगदी बरोबर आहे.
1: म्हणजे अगदी शेवटचा बंधू असेपर्यंत त्यांनी देहातीत होऊनही जगाचे बंधन सोडले नाही.
0: खरंय खरंय,
1: त्यांच्या डोळ्या देखत ज्ञानदेवांनी आळंदीला समाधी घेतली,
0: खरे
1: सोपान देवांनी समाधी घेतली,
0: मुक्ताबाईंनी
1: विजयच्या कडकडाटात आपल्याला सामावून घेतलं.
0: एदलाबाद जवळ,
1: एदलाबाद जवळ, त्या एदलाबादला आता मुक्ताई नगर म्हणतात,
0: मुक्ताई नगर म्हणतात, हो बरोबर
1: आहे. तरी सुद्धा देवरूप पावलेले निवृत्तीनाथ
0: स्वतःच पोरके
1: पोरके झाल्यासारखे होते.
0: म्हणून तर नामदेव महाराज खेदाने म्हणतात की ज्येष्ठांच्या आधी कनिष्ठाचे जाणे केले नारायणे उफराटे. आणि मग ही आधी भावंड गेली म्हणून कमालीचा उदासपणा जो निवृत्तीनाथांनी सोसला म्हणायचा, मग त्याने त्र्यंबकेश्वरला जाऊन प्रयाण केलं आणि तिथे म्हणजे ह्या मूर्तिमंत वैराग्यानेच वैराग्याच्या भेटीला आल्यासारखं झालं आणि मग तिथे त्यांनी समाधी घेतलेली आहे. खरं म्हणजे
1: हो, अशा या महान सद्गुरूचं वर्णन करणं, त्यांची स्तुती करणं हे आपल्यासाठी नगण्य असं आहे.
0: खरंच आहे, आपले शब्द तोकडेच
1: पडतील.
0: पण मला असं वाटतं की आपण आपल्या शब्दाने त्यांची स्तुती करण्यापेक्षा ज्ञानेश्वरी मध्ये जे त्यांनी गुरुविषयी म्हटलेलं आहे, 10व्या अध्यायात श्री ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेल्या शब्दातच त्यांची स्तुती सांगावी मला असं वाटतं. आपल्याला ते शक्यच होणार नाही, आपण त्यांच्याच शब्दातले भाव आपण पोहोचवू शकतो श्रोत्यांपर्यंत. माऊली म्हणतात, सुस्पष्ट बोध करण्याचं चातुर्य अंगी असलेलं विद्यारूप कमळाचा विकास करणारे परावाणी हीच आपली पत्नी आणि तिच्याशीच सुखक्रीडा करणारे अहो गुरु, तुम्हाला माझा नमस्कार असो. संसार रूपी तमाचे नाशक सूर्य अप्रतिम श्रेष्ठ सामर्थ्याने मुक्त तारुण्याने मुसमुसत असलेली जी तुर्यावस्था आहे, म्हणजे जी म्हणली जाते की चौथी अवस्था म्हटली जाते, आणि तिचेच स्नेहाने लालन पालन करणारे आहो गुरु, तुम्हाला माझा नमस्कार असो. समस्त संसाराचे पालन करणारे परम मंगल्य रूपी रत्नांची जणू खाण असणारे आणि स्वजनांच्या उद्यानातील चंदन वृक्ष असलेले, किती सुंदर सुंदर उपमा दिलेले आहेत ज्ञानेश्वर महाराजांनी की आहो, पूजा करायला योग्य असं आराध्य लिंग एकच आहे आणि त्याला माझा नमस्कार असो. पुढे तर माऊली म्हणतात, चतुरांच्या चित्ताचे जे चकोर,
1: क्या बात.
0: किती सुंदर सुंदर उपमा, म्हणजे की त्यांना संतुष्ट करणारे चंद्र, अहो आत्मानुभवी जनांचे सम्राट, वेदरूपी गुणांचे समुद्र, प्रत्यक्ष मदनास मोहित करणारे मदन असणारे, तुम्हास माझा नमस्कार असो. खरोखरीच माऊलींनी जी गुरुस्थिती केली आहे ना, हरिभाऊ, वाचण्यासारखी आहे. आणि त्यातनंच निवृत्तीनाथ महाराजांचं चरित्र आपल्या समोर जास्ती प्रबळपणे येतं. म्हणजे खरंच आपले शब्द तोकडे आहेत आणि हे ज्ञानेश्वरी मधनच त्यांची स्तुती आपण पोहोचवू शकतो.
1: कविताजी, श्री निवृत्तीनाथांचा कार्यकाळ, त्यांनी केलेलं काम, त्यांचं अध्यात्म, अभंग, हे सारं काही इतक्या थोडक्यात सामावण्यासारखंही नाही आणि समजण्यासारखंही नाही.
0: हो, तुम्ही तर आणि मला अर्ध्याच तासात ते समजायला पण लावतात आणि समजवायला पण लावता.
1: नाही, पण आपल्याला त्यासाठी वेळ हा घ्यावाच लागेल.
0: अजून एखादा एपिसोड आपण करायचा पण ह्याच्यावरती
1: नक्की करू, पण सध्या तरी आपल्याला थांबावं लागणार
0: आहे. बरोबर आहे. पण नाही, आता जाता जाता म्हणजे तुम्ही आता उरकायला लावणारच आहात मला एपिसोड, तर त्र्यंबकेश्वरून श्री निवृत्तीनाथांची पालखी निघालेली आहे आता आणि प्रयाण करते पंढरपुराकडे, तर मग पंढरीचं महात्म्य सांगणारा एखादा अभंग ऐकवता का?
1: नक्की नक्की ऐकूयात. आणि मला वाटतं आसावरीजींच्याच आवाजात परत आपण तो ऐकूया.
0: चालेल ना, चालेल सर, ऐकायला आवडेल कारण ती फारच सुंदर म्हणते अभंग, अगदी आपल्याला त्याच्यामध्ये काय तल्लीन होऊन जावं असं वाटतं, त्याच्यामुळे आपण ऐकूयात.
1: अभंग ऐकून आपण आज इथे थांबूयात आणि तुम्ही मात्र ऐकत रहा.

नमस्कार रसिक श्रोते हो, पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज भाग क्रमांक 43। श्रोते हो, मराठी संगीतसृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात। मंडळी, आज ऐकूया संगीतकार अरुण पौडवाल आणि अनिल मोहिले यांनी स्वतंत्रपणे स्वरबद्ध केलेली काही निवडक बालगीत भावगीतं। एकापेक्षा एक सुरेल गीतांनी मराठी आणि हिंदी सिनेजगतात आपली छाप सोडणारे संगीतकार अनिल अरुण अर्थात अनिल मोहिले आणि अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेल्या बहारदार गीतांचे गारूड आजही रसिकांच्या मनावर आहे। त्यांनी एकत्र आणि स्वतंत्रपणे अनेक चित्रपटांमध्ये छान छान गाणी दिली आहेत, परंतु त्यांनी चित्रपट गीतांव्यतिरिक्त देखील खूप चांगली भावगीतं, भक्तिगीतं, बालगीतं संगीतबद्ध केली आहेत। मित्रांनो, त्यांनी स्वतंत्रपणे संगीतबद्ध केलेल्या याच गीतांपैकी काही निवडक गीतांचा परामर्श आजच्या आपल्या कार्यक्रमात घेऊया। संगीतकार अनिल मोहिले यांचा जन्म 8 जुलै 1940 रोजीचा। लहानपणापासून संगीताची आवड असलेल्या अनिल मोहिले यांना तरंगवाद्याचं बाळकडू आणि मार्गदर्शन त्यांच्या वडिलांकडून मिळालं। 12व्या वर्षापासून दादरच्या श्रीकृष्ण संगीत विद्यालयाच्या मंगेश तेंडुलकर यांच्याकडे त्यांनी व्हायलिनचं प्राथमिक शिक्षण घेतलं। 15व्या वर्षी संगीत विशारद परीक्षा ते प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले। ते स्वतः बुलबुल, तरंग आणि मेंडोलियन उत्तम वाजवायचे। जवळपास 70 अधिक संगीतकारांकडे त्यांनी काम केलं। मंगेशकर कुटुंबियांच्या कार्यक्रमात संगीत संयोजक म्हणून ते कायम मार्गदर्शन करायचे। गाण्यातला ठसका योग्य वाद्यमेळाच्या आधारे खुलवून ती अधिक कर्णप्रिय करण्याचं कसब अनिल मोहिले यांना चांगलंच लाभलं होतं। रसिक हो, आजच्या कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया संगीतकार अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केलेलं गीतकार रमेश अणावकर यांचं खूप सुरेख भावगीत। आवाज आहे अरुण दाते यांचा। मधुर आणि हळूवार प्रेमाचं अत्यंत संयत वर्णन करणारं आहे हे गीतकार रमेश अणावकर यांचं खूप सुरेख।

अरुण पौडवाल यांचा जन्म 9 मे 1944 रोजीचा. बी आर देवधर यांच्याकडे शास्त्रोक्त संगीत शिकलेल्या अरुण पौडवाल यांनी संगीतकार सचिन देव बर्मन, कल्याणजी आनंदजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल, बाप्पी लाहिरी, राहुल देव बर्मन यांच्याकडे बऱ्याच गाण्यांसाठी अकॉर्डियन वादन केलं. प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांच्या कार्यक्रमांच्या परदेश दौऱ्यामध्ये वयाच्या 24व्या वर्षी मुख्य वादकांमध्ये त्यांचा प्रवेश झाला आणि उत्कृष्ट वादनामुळे लता मंगेशकर, आशा भोसले यांच्या बहुतेक कार्यक्रमात त्यांचा सहभाग अपरिहार्य असायचा. याच सुमारास संगीतकार सचिन देव बर्मन यांच्याकडे प्रथम वादक आणि त्यानंतर संगीत संयोजक म्हणून ते काम पाहू लागले. या काळात त्यांनी जवळपास 30 यशस्वी चित्रपटांसाठी त्यांचे सहाय्यक म्हणून काम केलं. स्वतः वादक असल्यामुळे भावसंगीतात आवश्यक वाद्यांचा बाज ओळखून केलेलं संगीत संयोजन याद्वारे त्यांनी स्वतःची एक वेगळी शैली निर्माण केली. त्यांच्या खास वैशिष्ट्यपूर्ण शैलीतून निर्माण झालेली रजनीगंधा आणि बंदिनी या भावगीतांच्या ध्वनिमुद्रिका त्या काळी अतिशय लोकप्रिय झाल्या होत्या. घराघरातून ऐकू येणाऱ्या या ध्वनिमुद्रिकांनी विक्रीचा उच्चांक गाठला होता. प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांनी मराठी गाणी गायली ती फक्त अरुण पौडवाल आणि अनिल मोहिले यांच्याकडे. मंडळी, आता ऐकूया गायक सुरेश वाडकर आणि गायिका अलका नाडकर्णी म्हणजेच आताच्या अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं, संगीतकार अरुण पौडवाल यांनी स्वरबद्ध केलेल्या बंदिनी या अल्बममधील गीतकार शांताराम नांदगावकर यांनी लिहिलेलं एक सुंदर भावगीत. हे आहे नवविवाहित जोडप्याच्या प्रेमाचं वर्णन करणारं एक द्वंद्वगीत. या भावगीतामधील संतूर या वाद्याचा अतिशय सुंदर वापर गाण्यात तजेलपणा आणतो. या भावगीतातील फारसं ऐकलं न जाणारं कडवं, ही दुपार भिजलेली प्रीत चांदण्यात, ही दुपार भिजलेली प्रीत चांदण्यात, विटुनी पंख खग निवांत शांत तरु लतात, आज तुझ्या सहवासी जीव धन्य झाला, तळव्यावर मेहंदीचा अजून रंग ओला, अजून रंग

चंदनाच्या परिमळाकडे सगळं जग आकर्षित होतं. जग आकर्षित करणारा तो सुगंध तूच चंदनाला बहाल केला आहेस. सूर्य चंद्राच्या प्रकाशाने चराचराचे व्यवहार चालतात, पण ते सामर्थ्य त्यांना तूच प्रदान केले आहेस. सूर्यप्रकाशानेही जेवढी आमची काया मन हे शुद्ध स्वच्छ होत नाही, तेवढे तुझ्या नामस्मरणाने होते. अहंकार सोडून शरण जाणाऱ्यांसाठी, जीवन सुखी समृद्ध आनंदी करण्यासाठी तो विठ्ठल विटेवर अहोरात्र उभा आहे. तोच आमचा उद्धार करण्यासाठी समर्थ आहे. ऐकूया मित्रांनो, नामाचे महत्त्व सांगणारं गीतकार विश्वनाथ जोगळेकर यांनी लिहिलेलं, गायक शरद जांभेकर यांनी गायलेलं आणि संगीतकार अनिल मोहिले यांनी स्वरबद्ध केलेलं हे सुरेश

श्रोते हो, कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार अरुण पौडवाल आणि अनिल मोहिले यांची काही निवडक बालगीत, भावगीत. मित्रांनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया एक विहीण. आपल्याकडे लग्नात विहीण म्हणण्याची पद्धत आहे. विहीण म्हणजे वधूकन्येची सासरी पाठवणी करताना नवरीची आई नवरदेवाच्या आईला, मी माझी मुलगी तुमच्या पदरात ओटीत घालते आहे, तिचा सांभाळ आईप्रमाणे करावा, अशी केली जाणारी विनंती. 1971 या वर्षी ही पारंपरिक विहीण ग. दी. माडगुळकर यांच्या शब्दांतून नवेपण घेऊन आली. मुलीचे कन्यादान करून सासरी पाठवणाऱ्या आईचं मनोगत गदिमांनी लिहिलं आहे या गीतात. ग. दी. माडगुळकर यांचं हे गाणं म्हणजे आईच्या मनातल्या लेकीच्या प्रेमाचा, वात्सल्याचा अत्युच्च उमाळा आहे. तळहाताच्या फोडासारखी वाढवलेली आपली कन्या आता परक्याचं धन होणार, दुसऱ्या कुटुंबात जाणार, ही कल्पनाच आईला अस्वस्थ करते आहे. रसिक हो, गदिमांनी एका आईच्या या भावना आईच्या काळजानं लिहून किती छान व्यक्त केले आहेत या विहीणद्वारे. आपल्या कन्येच्या विवाहानिमित्त ग. दी. माडगुळकर यांनी सासरी जाणाऱ्या आपल्या मुलीसाठी उपदेशपर एक गीत आणि एक विहीण अशी दोन गीतं लिहिली होती. संगीतकार अरुण पौडवाल यांनी त्या गीतांना सुंदर चाली लावून ती दोन्ही गीतं आशा भोसले यांच्याकडून गाऊन घेतली आणि या गाण्याचं आशाताई यांनी अक्षरशः सोनं केलं. गाणं ऐकताना कन्यादान केलेल्या किंवा करायचं असलेल्या प्रत्येक आईच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. ऐकूया आशा भोसले, ग. दी. माडगुळकर, अरुण पौडवाल यांचा हा सुंदर

श्रोते हो, आकाशवाणीवरील भावसरगम या कार्यक्रमासाठी संगीतकार अनिल मोहिले यांनी कवयित्री वंदना विटणकर यांना काहीतरी वेगळं फॅन्टसी मस्त असं प्रेमगीत लिहून द्यायची विनंती केली. त्याकाळी मुलांसाठी एक कल्पनारम्य नाटकाची निर्मिती वंदनाताई करत होत्या. त्या सहज म्हणून गेल्या म्हणजे तुम्हाला परिकथा, स्वप्ननगरी, राजकुमार असं काहीसं पाहिजे आहे तर. मग त्याच तंद्रीत त्यांनी मुखडा लिहिला, परिकथेतील राजकुमारा स्वप्नी माझ्या येशील का, भाव दाटले मनी अनामिक साधतयांना देशील का. अनिल मोहिले यांना या उत्स्फूर्त गोळीवर चाल लगेच सुचली, गीतासारखीच तरल, हळुवार आणि स्वप्नरम्य. सुप्रसिद्ध गायिका कृष्णा कल्ले यांनी अत्यंत रसिलेपणाने हे गाणं गायलं आहे. मातृभाषा मराठी नसतानाही त्यांचे शब्दोच्चार, अत्यंत मुलायम आवाज आणि अनिलजी यांची रसिली स्वररचना यांचा सुंदर संगम या गाण्यात झाला आहे. या कवितेत एक आर्त कैफियत आहे जी आपल्या स्वप्नवत प्रेमाला हळुवार साथ घालते आणि आपल्या मनात रुंजी घालणाऱ्या भावनांना वाट करून देते. प्रेमाची भाषा डोळ्यातून व्यक्त होते, शब्दांच्या कुबड्या नाही लागत त्याला. याला अनुसरून वंदनाजी लिहितात, या डोळ्यांचे गूढ इशारे शब्दा वाचून जाणून सारे, राणी आपली मला म्हणूनी तुझ्या संगे नेशील का. आडवाटेने प्रश्न विचारून गोंधळून टाकण्यापेक्षा इथे थेट आपली राणी म्हणून त्या राजकुमाराने घेऊन जावे असा अर्जव ती करते आहे. शेवटच्या कडव्यात मात्र त्यांनी हुरहुर लावणारी कलाटणी दिली आहे. ती म्हणते आहे, आपला प्रीतम भेटला की लाजबावरी होऊन मी माझे डोळे मिटून घेईन अन मनक चक्षुत ते चित्र अलवारपणे साठवून घेईन. मनाच्या पटलावर कोरल्या गेलेल्या त्या नवरंगी चित्रामधलं माझं स्वप्न तू होशील का, असा प्रश्न शेवटी विचारून केवळ आभासी जगातली स्वप्नपूर्ती झाली तरी त्यात आनंद मानेन असं या गाण्यातली प्रिया समाधानाने म्हणते आहे. वास्तवातल्या जगात प्रेमाची तहान जरी भागवली जाऊ शकत नसेल तेव्हा निदान आभासी दुनियेत तरी प्रेमाचं आपलं स्वप्न हे केवळ स्वप्न राहिलं तरी चालेल, त्यातील भावबंधाचे नातं मात्र दृढ व्हावं असं त्यांनी यातून सूचित केलंय. कवयित्री वंदना विटणकर यांच्या या सदाबहार

मंडळी, आजच्या कार्यक्रमाच्या सांगतेला आज आपण एका गोष्टीचं गाणं, एक बालगीत ऐकूया. बालपणी ऐकलेल्या गोष्टींपैकी आपल्या सर्वांची आवडती असलेली ही गोष्ट आजही आपल्याला तोंडपाठ असते. टुनटुन उड्या मारणारा ससा आणि हळूहळू चालणारं कासव यांच्यातली ही गमतीदार शर्यत. कासव आणि ससा ही गोष्ट प्रत्येक बालमराठी मनावर राज्य करते. प्राणी पक्षी यांची प्रतीकं वापरून सांगितलेल्या गोष्टी लहान मुलांना आवडतात. त्यातूनच एखादी शिकवण किंवा बोध दिल्यास ती गोष्ट मुलांना समजून घेण्यात सोपं जातं. कासव आणि ससा यांच्या शर्यतीची ही गोष्ट. या गोष्टीवर आधारित गीतकार शांताराम नांदगावकर यांनी रचलेलं हे गाणं श्रवणीय आहे. या काव्याची खासियत ही की कमी शब्दात सांगितलेला गोष्टीचा अर्थ पटकन समजतो. मंडळी, ससा आणि कासव या गोष्टीच्या आड दडलेला थोडा वेगळा विचार शोधण्याचा प्रयत्न करूया. पंचतंत्रातील गोष्टी साध्या सरळ वाटल्या तरी त्याचा अर्थ तितका सरळ नसतो. ससा हे मनाचं प्रतीक आहे आणि कासव हे बुद्धीचं प्रतीक आहे. मन चंचल असतं, बुद्धी स्थिर असते. बुद्धीला महत्त्व दिल्याने, बुद्धीचे ऐकल्याने माणूस ध्येय गाठू शकतो. मनाला थोपवून बुद्धीला गती दिली तर यश मिळतं, हा या गोष्टीचा मतितार्थ. कासवाच्या यशाचं प्रमुख कारण म्हणजे कर्तव्य आणि तारतम्य. परिस्थितीला अनुसरून योग्य कार्य करणं म्हणजे कर्तव्य. प्रसंगानुसार कामांचे प्राधान्यक्रम बदलत प्रत्येक काम वेळेच्या वेळी करणं म्हणजे तारतम्य. हे जग कर्माच्या सिद्धांतानुसार चालते, म्हणून आयुष्यात यश हवं असेल तर कर्तव्याला महत्त्व द्यायला हवं. वास्तविक ससा हा कासवापेक्षा चपळ असतो, त्यामुळे तो शर्यत जिंकण्याची पूर्ण खात्री असते. परंतु घडतं उलटच आणि कासव मात्र शर्यत जिंकतं. हीच गोष्ट या बालगीतातून समोर येते. या गोष्टीत कासव का जिंकला? तर त्याने वेग सातत्याने कायम ठेवल्यामुळे. आणि ससा का हरला? तर तो आळसाने थांबल्यामुळे. गीतकार शांताराम नांदगावकर यांनी लिहिलेल्या आणि गायिका उषा मंगेशकर यांनी स्वर दिलेल्या या बालगीताला सुंदर आणि सहज गुणगुणत राहता येणारी चाल दिली आहे संगीतकार अरुण पौडवाल यांनी. ऐकूया श्रोते हो आपल्या सर्वांच्या अत्यंत आवडीचं हे

मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण संगीतकार अरुण पौडवाल आणि अनिल मोहिले यांनी स्वतंत्रपणे स्वरबद्ध केलेल्या काही निवडक बालगीत भावगीतांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. नमस्कार. जाता जाता मंडळी, पुढच्या भागाची एक झलक आहे.

भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 246, दशक 19, समास 10, विवेक लक्षण निरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। जिथे अखंड उपक्रम, जिथे अखंड नाना विचार, जिथे अखंड राजकारण, तिथे हे सर्व मन घडवून आणत असतं। सृष्टीमध्ये जितके उत्तम गुण आहेत तितके निरूपण चालते, निरूपणाशिवाय क्षणही रिकामा जात नाही। चर्चा, शंका, प्रश्न, उत्तर, कोण खोटं कोण खरं, नाना वक्तृत्व, शास्त्र आधारावर नाना चर्चा होतात। भक्ती मार्ग विशद केला जातो, उपासना मार्ग समजतो, ज्ञान विचार अंतर्यामी स्थिरावतो, वैराग्याची खूप आवड असते, उदास वृत्तीची गोडी असते, भरपूर काम असते, उदंड उपासना असते, पण तरीसुद्धा वियोग अलिप्ततेचा योग येत नाही। प्रबंधाचे पाठांत, प्रश्नांना समर्पक उत्तर, नेमकं बोलून लोकांची अंतःकरणं शांत करावी। लोकांना त्याची खूप आवड निर्माण होते, तिथे कोणाचं काही चालत नाही। समुदायाची गर्दी होते तरी कोणाचंही त्याचं आकलन होत नाही। उपासना करून पुढे पुढे ते न्यायचं, भूमंडळी सगळीकडे ते आणायचं, हे जाणत्या मंडळींचं काम आहे। जाणते लोक मात्र आढळत नाहीत, काय करतो ते कळत नाही। नाना देशाचे नाना लोक येऊन जातात, त्या सगळ्यांची मनधरणी करावी, त्यात विवेक विचार भरावे। त्याच्यामध्ये दुःखी कष्टी झालेली आडमार्गात गेलेली असतात, त्यांना शांत करावं, सुखी करावं। किती लोक ते समजत नाही, किती समुदाय ते समजत नाही। सगळे लोक श्रवण मनामध्ये घालावे, फडातील लोकांना समजवावं, गद्य पद्य सांगावं, त्यांचं मन राखावं, असा ज्याचा नियम आहे, जो अखंड विवेक पाहतो त्यामुळे अविवेक होणार नाही। आपल्याला जितकं माहिती आहे तितकं हळूहळू शिकवावं, जास्तीत जास्त लोकांना शहाणं करून सोडावं, बरोबरीनं शिकवावं, आडलं तर सांगत जावं, निस्संदेहपणे शिकवायचं, त्यांच्या शंका दूर करायच्या, जे होईल ते आपण करायचं, जे आपल्याकडून होत नाही ते इतर लोकांकडून करवून घ्यायचं। भगवत भजन विसरणं हा धर्म नव्हे, आपण करायचं आणि करून घ्यायचं, आपण पटवायचं आणि इतरांकडून पटवून द्यायचं, आपण भजन मार्ग धरायचा आणि इतरांना धरायला लावायचा। जुन्या लोकांचा कंटाळा आला तर नूतन प्रांत धरला पाहिजे, जितकं होईल तितकं करायचं, आळस करायचं नाही। देहाचा अभ्यास म्हणजे शारीरिक कष्ट, ते केले नाही म्हणजे मंतपूड आला, त्यामुळे तातडीने नूतन लोकांना शहाणं करायचं। उपाधीमध्ये सापडायचं नाही, पण उपाधीचा कंटाळा पण करायचा नाही। आणि कामचुकारपणा, कोणाविषयी आळस उपयोगाचा नाही। काम नासणार आहे ते नासतं, आपण वेड्यासारखं पाहतो। आळशी हृदयशून्य असतील तिथे काय करणार, धकाधकीचा मामला असतो, अशक्ताला तो काही सहन होत नाही। म्हणून नानाबुद्धी युक्ती शक्तिमान असेल त्याला शिकवाव्या, होईल तोपर्यंत व्याप करावा, व्याप नाही जमला तर उठून जावं, आनंदाने कुठेतरी फिरावं। उपाधीपासून सुटला की मग निस्पृहपणा वाढीला लागला, जिकडे अनुकूल तिकडे सावकाश चालला। कीर्ती पाहायला गेलं तर सुख नाही, सुख पाहिलं तर कीर्ती नाही, कुठेही गेलं तर काहीच नाही। एरवी काय राहतं, होणार तितकं होऊन जातं। प्राणी मात्र उगीच स्वतःला अशक्त दुर्बळ समजत असतो। आधीच त्याने चिवटपणा प्रयत्न सोडला, मध्येच धैर्य सोडलं तर संसाराला शेवटपर्यंत कसं नेता येईल। संसार हा मुळीच नासका नाही, तो विवेकपूर्वक नीट नेटका करावा। नीट नेटका केला की फिकं होत जातो, अनाकर्षक होत जातो, असा त्याचा स्वभाव आहे हे पाहिल्यावर मनाच्या लक्षात येतं। पण अनेकांना धीर धरवत नाही। धीर सोडल्यावर काय होतं, सगळं सहन करावं लागतं। नाना बुद्धी नाना मत हे सगळं शहाणा माणूस जाणतो। इथे श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे विवेक लक्षण निरूपण नाम समास दशम समाप्त। जय जय रघुवीर समर्थ।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. विषय मनात आले की भगवंताची आठवण करावी. भगवंता माझा भोग बरा कर असं आपण जर त्याला म्हटलं नाही तर त्याच्या स्मरणाची जाणीव आपल्याला होईल. भगवंताच्या स्मरणात आनंद आहे. आनंदाची जाणीव झाली की दुःखाची जाणीव कमी होईल. अनुसंधानानं जे काय साधायचं ते हेच आहे. भगवंताच्या आड येतं त्याची पर्वा करू नये. भिक्षा मागण्याचा जरी प्रसंग आला तरी भगवंताचं अनुसंधान सोडू नये. घरादाराला रात्रीच्या वेळी आपण पहारा ठेवतो, चोर येतील त्यावेळेला आपण सावध राहतो, तसं संधीच्या वेळेला भगवंतापासून दूर होऊ नये म्हणजे झालं. वेळेला सावध राहणं ज्याला साधत नसेल त्यानं अखंड सावध राहावं. विषय मनात आले की तिथं भगवंताची आठवण ठेवून द्यावी. अंते मतिहा सागतिहा असे आपल्यात एक म्हण आहे, जन्मात जे केलं नाही ते मृत्यूच्या वेळेला आठवेल कसं. एवढ्याकरता भगवंताच्या अखंड स्मरणात राहावं. भगवंताचं नाम हे औषध समजावं. भगवंताची प्राप्ती हे त्याचं फल आहे. औषध मात्र थेंब थेंब आणि सतत पोटात गेलं पाहिजे. नामस्मरण जर शेवटपर्यंत चालू राहिलं तर तो योगच आहे आणि त्या एकाशी योग साधणारा तो योगी समजावा. एकच ठिणगी सबंध कापसाचा नाश करायला समर्थ असते, त्याप्रमाणे भगवंताचं नाम सर्व पापांचा नाश करायला समर्थ असतं. आपण ते आवडीनं तळमळीनं भावानं घेत नाही, त्यात नामाचा काय दोष आहे. नामाची भावना वाढवणं हीच उपासना. एखाद्या आईला सांगितलं की तू मुलाला जवळ ठेव पण त्याच्यावर प्रेम करू नकोस, तर ते जसं शक्य नाही त्याप्रमाणे नाम घेणाऱ्याला सत्कर्म टाळू म्हटलं तरी टाळता येणार नाही. एक वेळ भजनाला देहबुद्धीची झळ लागेल पण नामाला ती नाही, हे लक्षात ठेवावं. मरणाच्या मागं स्मरणाचा ससेमेरा लावून ठेवावा म्हणजे मरणाची भीती नाहीशी होईल. खरोखर भगवंताच्या नामाची तळमळ मनापासून लागायला हवी. 13 कोटी जपामध्ये अंतःकरणाची तळमळ ही जास्त उपयोगी पडते, यात शंकाच नाही आहे. भगवंतापासून वेगळं न राहणं, त्याचं विस्मरण होऊ न देणं, त्याच्या स्मरणात राहणं, त्याच्या नामात राहणं, यातच खरं समाधान, शांती आणि सुख आहे. खरं सांगतो मी, मनुष्यानं जन्माला येऊन एकच करावं, आपण नामात राहावं आणि दुसऱ्याला नामास लावावं. संसारात न्यून पडू देऊ नये पण भगवंताला विसरू नये. भगवंताच्या स्मरणात स्वतःला विसरावं. सर्वानुभूती नम्र होणं हाच अभिमान घालवण्याचा उपाय आहे. इतर साधनांनी जे साधायचं ते नुसत्या अनुसंधानानं साधतं हाच या युगाचा महिमा आहे. मायेनं आपल्यावर विषयास्त्र सोडलं की आपण त्यावर भगवंताच्या नामाचं अस्त्र सोडावं म्हणजे विषय आपोआप नाहीसा होईल. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा। श्रोतेहो, सिंधींच्या यशाचे रहस्य ह्या कार्यक्रमामध्ये मी पुन्हा एकदा तुमच्यासोबत हजर झालेली आहे आणि माझ्यासोबत आज सुद्धा आहेत अनिरुद्ध जोशी सर। तर आजही आपण गप्पांना सुरुवात करतो आहोत आणि त्यांच्याकडून अनेक छान छान किस्से ऐकून घेणार आहोत। सर, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं, आणि आज कुठला वेगळा किस्सा घेऊन तुम्ही आलेले आहात?
1: नमस्कार। आज आत्ता तुम्ही मला विचारल्याबरोबर एक अचानक आठवण झाली, ती म्हणजे ठाण्याची एक सत्य घटना।
0: बर,
1: लॉकडाऊनच्या साधारण एक 4-6 महिने आधी मी मुंबईला ठाण्याला गेलो होतो। माझी धाकटी कन्या नुपुरा हिला ठाण्यामध्ये एक जॉब मिळाला होता, तर तिला त्या कामात तिथे नोकरीला ठाण्याहूनच सोयीचं, म्हणजे शक्यतो ट्रेन बसचा प्रवास नको म्हणून जवळच RSS महिलांतर्फे चालवलं जाणारं एक वसतिगृह आहे, तिथे वसतिगृहात नोंदणी करण्याकरता आम्ही गेलो। तर ठाणा स्टेशनच्या समोर एक वडापाव समोसे वगैरे मिळणारं सेल्फ सर्व्हिसचं कॅन्टीन होतं, त्या तिथे आम्ही खायला काहीतरी घेतलं, मी मुलगी आणि बायको, आणि खायला सुरुवात केली। तर त्यावेळेला पूर्वीच्या काळी सिंधी बायकांच्या अंगावर असं फुलाफुलाचं डिझाईन असलेला सॅटिन टाईपचा चमकणारा कपडा असायचा आणि त्याचा पंजाबी ड्रेसचा टॉप आणि खाली प्लाझो हल्लीच्या मुली म्हणतात तशा टाईपचा लेंगा, असा वेश असलेली एक 70-75 म्हातारी सिंधी आजी हातात तिच्याकडं होतं आणि भीक मागत नव्हती, सगळ्यात महत्वाची गोष्ट। तर ती हातामध्ये उदबत्तीचे पुडे घेऊन विनवण्या करत होती, घे बाबा घे। तर ती सिंधी असावी हे माझा अचूक अंदाज होताच, तर मी तिला केवढ्याला आहे याच्याकरता सिंधी भाषेमध्ये घणेया असा शब्द विचारला, तर तिला आनंद झाला सिंधी माणूस आहे। तिने 2 बोटं दाखवली आणि 10 रुपया म्हणाली, बोटं 2 दाखवली। म्हटलं हे काय, 2 बोटं दाखवते म्हणजे दोन्ही घ्या असं तिचं म्हणणं होतं। मी ठीक आहे म्हणालो आणि 20 रुपये दिले, दोन्ही उदबत्तीचे पुढे घेतले। माझी मिसेस हसायला लागली, म्हणे उदबत्ती तुम्ही कधी लागले उदबत्त्या लावायला? म्हटलं म्हणजे, म्हणे तुम्ही देवपूजा करत नाही, फक्त 2 हात तिसरं मस्तक जोडून नमस्कार निघताना फक्त घरातून बाहेर पडलात तर करता, मग हे उदबत्ती तर पुढे कशाला? म्हटलं मी पुढे जाऊन एखाद्या देवळापाशी ठेवून देईन, निघून जाईन। पण ती म्हातारी लाचारीने भीक न मागता ते व्यवसाय करते, ती कष्ट करते ना, त्यामुळे म्हटलं मला जो तिच्याबद्दल आदर आहे, 70 एवढी पांढरे केस असलेली आजीबाई, आणि मी जेव्हा जेव्हा इथे ठाण्यात येईन त्यावेळेला प्रत्येक वेळेला तिच्याकडून ती जर दिसली तर मी टॅक्सी असेल तरी थांबवून गाडी तिच्याकडनं 2 पुढे घेईन। कारण मला एका गोष्टीचं खूप कौतुक वाटलं आणि म्हटलं तिला जर का नीट खोदखोदून विचारलं आणि सांगितलं ना मला 50 पुढे हवेत, तर ती म्हणेल चालेल 7 रुपयांनी 8 रुपयांनी देते, आणि प्रत्यक्षात तिच्या घरी जाऊन बघितलं ना तर तिचा छान फ्लॅटसुद्धा असू शकतो। त्यामुळे मी फ्लॅटमध्ये राहते, मी कशी अशी रस्त्यावर विक्री करू वगैरे असं वाटणं शक्य नाही तिला। तिला हे माहिती आहे संध्याकाळपर्यंत जर मी 20 पुढे विकले तर 40 रुपये रोज मला खर्च माझे कमवू शकते, गरीबच असेल असं काही गरजेचं नाही। मी काही विशेष त्यात इंटरेस्ट घेतला नाही तर कदाचित मी बारीक चौकशी सुद्धा केली असती, पण हा मला सांगायला कौतुक वाटतं की 70 एक म्हातारी बाई स्वतःची स्वतः दिवसभर असं त्या एखाद्या मोक्याच्या ठिकाणी उभं राहून उदबत्तीच्या पुढे विकून 2 पैसे कमवतीये, नक्कीच कौतुकाची बाब होती।
0: वा, खूपच छान। हा जो किस्सा आहे हा खरं तर इन्स्पायरिंग आहे, आपला खर्च आपण कसं कमावू शकतो हे याच्यातून लक्षात येतं, आणि खरोखरच ही सगळ्यांसाठीच खूप शिकण्यासारखी गोष्ट आहे की तुमचे हातपाय चालतायत तर तुम्ही काही ना काहीतरी करत राहिलं पाहिजे। आज त्या आजी आहेत नाही आहेत माहिती नाही, पण ही त्यांची जी गोष्ट आहे ही शिकवण जी आहे की तुमच्या माध्यमातून आज सगळ्यांना कळली, आणि नक्कीच याच्यातून खूप काही बोध घेण्यासारखं आहे। तर आजचा हा किस्सा तर खूप छान होता, तर भेटूया पुढच्या भागामध्ये अशाच एका वेगळ्या किस्स्यासह। आत्तापुरतं आपण इथेच थांबूया।

0: श्रोतेहो नमस्कार. मंडळी दुग्धामृत या कार्यक्रमात पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. नेहमीप्रमाणेच आपल्या स्टुडिओत आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहेत सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ आणि लॅक्टेशन कन्सल्टंट डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी मॅडम. मंडळी, स्तनपानाबरोबरच पालकत्वाकडे वाटचाल करत असताना कशा प्रकारे त्या मातेनं किंवा एकंदरच तिच्या जोडीदारानं किंवा तिच्या घरच्यांनी तयार व्हायला हवं, या प्रकारच्या अशा अनेक प्रश्नांची उकल या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करतो आहोत. आणि त्यासाठीच आज डॉक्टरांसाठी मी पुन्हा एकदा काही नवीन प्रश्न घेऊन आली आहे. डॉक्टर, मनपूर्वक स्वागत आहे आजच्या भागात सुद्धा.
1: धन्यवाद.
0: डॉक्टर, दुग्धामृत या कार्यक्रमाला आपण सुरुवात केल्यापासून केवळ आणि केवळ स्तनपानाशी निगडीत आपण प्रश्नांची उत्तरं देत नाही आहोत. म्हणजे फक्त स्तनपान म्हणजे काय, ते कसं करायला हवं, काय काय त्यात अडचणी येतात याबद्दल तर आपण चर्चा केलीच, पण त्याच्याशी निगडीत सुद्धा अनेक महत्त्वाचे प्रश्न असतात जे अगदी त्या बाळाबरोबरच त्या संपूर्ण घराभोवती फिरणारे असतात, त्या पालकांशी त्याच्या आईवडिलांशी सुद्धा रिलेटेड असतात. त्यामुळेच मला वाटतं की हा कार्यक्रम केवळ स्तनपानाबद्दल जागृती करणारा नसून एकंदरच एखाद्या घरामध्ये जर नवीन फॅमिली मेंबर ॲड होतोय, एखादं मूल त्या घरामध्ये लवकरच येणार आहे, अशा वेळेस संपूर्ण तयारीनिशी आपण या पालकत्वासाठी या सुंदर प्रवासासाठी कसं सज्ज राहायला हवं हेच आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या प्रश्नांच्या माध्यमातून जाणून घेत आहोत. त्याच अनुषंगानं मला आज पहिलाच प्रश्न आपल्याला असा विचारायचा आहे, तो म्हणजे की आपल्या घरात नवीन पाहुणा येणार आहे याची चाहूल जेव्हा लागते तेव्हा सगळेच जण खूप आनंदी असतात. विशेष करून त्या मुलीला, त्या स्त्रीला होणारा आनंद खूप वेगळा असतो. पण त्याचबरोबर एकंदरच आताची परिस्थिती आपण बघतो आहोत, त्याच्यातनं पालकत्वाची ही नवी जबाबदारी मातेला जड जाते का याच्याबद्दल आपण काय सांगाल, किंवा त्याचा स्तनपानावरती काही परिणाम होतो का हे सुद्धा आपण जरूर स्पष्ट करावं.
1: पॅरेंटिंग हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि जशी माता बाळाच्या स्वागताची आगमनाची तयारी करायला सुरुवात करते तशी तिची मानसिकतासुद्धा बदलत जाते. ती खूप उत्सुक असते बाळाच्या स्वागतासाठी, बाळाला कसं वाढवायचं, कसं लहानाचं मोठं करायचं यासाठी ती तिच्याकडून सर्व प्रकारचे प्रयत्न करत असते.
0: नक्कीच,
1: ती आणि तिचा जोडीदार हे मिळून बाळासाठी खूप सारे काही काही माहिती घेत असतात आणि त्या याच्यामध्ये मग पालकांशी बोल, चर्चा कर, मित्रमैत्रिणींशी चर्चा कर आणि काही वेळा गर्भसंस्कारचे क्लासेस लावतात.
0: बर,
1: अशी आताची पिढी ही खूप जागरूक आहे आणि अशा पद्धतीनं ते अनेक ठिकाणून अनेक पद्धतीची माहिती गोळा करतात, पुस्तकं वाचतात, बालसंगोपनामध्ये स्वतःला एक्सपर्ट करण्यासाठी खूप प्रयत्न घेते हल्लीची पिढी. पण त्याच्याचबरोबर मला सगळ्यांना असं सांगायचं आहे की त्याबरोबरच स्तनपानाची माहिती देखील जर अगर त्यांनी प्रेग्नन्सीमध्ये घेतली तर स्तनपान हे खूप सोपं जाईल.
0: अच्छा,
1: प्रॉब्लेम्स येतात नाही असं नाही, पण ते काय येतात, कारण पहिली मानसिकता तयार होणं गरजेचं आहे की बाळाला स्तनपान द्यायचं आहे, त्याच्याबद्दल सायंटिफिक माहिती असणं गरजेचं आहे की स्तनपान कधी कसं कुठे सुरू करायचं, कसं द्यायचं, त्याच्याबद्दलच्या असंख्य शंका मातांना असतात की किती मिनटं छातीला लावायचं, बाळ कसं धरायचं, एक छाती किती वेळ द्यायची, दुसरी कधी द्यायची, मध्ये किती गॅप ठेवायची, त्यांना याबद्दल काहीच माहिती नसतं.
0: बर,
1: पूर्वीच्या काळी मातांना ही सगळी माहिती असायची कारण ते बघत, दुसऱ्या चुलत निलत भावंडांची वाढ होताना बघत ते मोठे व्हायचे, त्यामुळं ऑलरेडी ते पालकांच्या शूजमधून काम करायचे की मोठं मूल असेल ते लहान बाळाचं पालक असल्यासारखं, वडील भावंड, वडील भाऊ, वडील बहीण अशा पद्धतीनं त्यांच्यावर जबाबदाऱ्या असायच्या. पण आता माता बाळ हातात घेतात, ते आयुष्यात त्यांचंच बाळ पहिल्यांदा त्या 30-35 वयात घेतात, काही माता 38 असतात, त्यामुळं त्यांनी पहिल्यांदा बाळ हातात घेतलेलं असतं, ते इतकं छोटंसं बाळ कसं धरायचं आणि त्याला आपण लहानाचं मोठं कसं करणार या कल्पनेनेच त्या गांगरून गेलेल्या असतात. त्यामुळं त्या जशी प्रेग्नन्सीमध्ये पूर्वतयारी करायला सुरुवात करतात त्याच वेळेला त्यांनी शास्त्रशुद्ध स्तनपानाबद्दलची पण माहिती घेणं गरजेचं आहे. आता त्या जी माहिती घेतात तर ती बऱ्याच वेळेला माझ्याकडच्या येणाऱ्या माता सांगतात की त्यांनी गुगल सर्च केलं, त्यांनी काहीतरी ग्रुप जॉईन केले आणि मग अशा वेळेला ती माहिती सगळी बरोबरच असेल किंवा शास्त्रशुद्धच असेल असं नाही. त्यामुळं पालकत्व या विषयाची तयारी ही खूप मोठा विषय आहे आणि ती तयारी अगदी असंख्य पैलूंनी असंख्य अँगलनी करणं गरजेचं आहे.
0: नक्कीच खूप महत्वाचे मुद्दे या प्रश्नाच्या माध्यमातून आपण श्रोत्यांना समजावून सांगितले. आता याच्याशी निगडीत आणखीन एक वेगळा प्रश्न, तो म्हणजे असा की जसं घरात आपल्या मूल येणारे असं आपल्याला समजतं तेव्हा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग आपण त्या काळात स्वतःवरती करत असतो किंवा आपले फॅमिली मेंबर्स आपल्याला मार्गदर्शन करत असतात, मैत्रिणी असतील, नातेवाईक असतील, मोठी माणसं असतील. त्याचबरोबर गर्भसंस्कार हा सुद्धा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. अनेक गोष्टी या गर्भसंस्कारच्या माध्यमातून गर्भावरती रुजवण्याचा आपण प्रयत्न करत असतो. तर गर्भसंस्कार करण्याचे खरंच बाळाला फायदे होतात का की अगदी खरंच सगळीकडे चालू आहे म्हणून ते केलं जातं आणि आता अक्षरशः अनेक ठिकाणी गर्भसंस्काराचे क्लासेस आपल्याला सहज बघायला मिळतात, याचे एकूणच परिणाम काय असतात, आपण त्याच्याबद्दल काय मार्गदर्शन कराल?
1: गर्भसंस्कारचे परिणाम मातेवर नक्कीच होतात. माता जेवढी रिलॅक्स होत राहील तेवढी तिची मानसिकता पॉझिटिव्ह होते आणि त्याच्यामुळं तिची फिजिकल, मेंटल, इमोशनल, सायकॉलॉजिकल अशी ओव्हरऑल हेल्थ ही अतिशय चांगली होऊ शकते आणि तिला फॅमिली सपोर्ट मिळू शकतो. ती जेव्हा गर्भसंस्कार करते तेव्हा स्पाऊसला पण इन्व्हॉल्व केलं जातं आणि त्याच्यामुळे अर्थातच तिला जोडीदाराची पण मदत मिळते, जोडीदार पण समजून घ्यायला सुरुवात करेल आणि त्यातून नक्कीच तिला सकारात्मक बदल अनुभवायला मिळतो आणि घरामध्ये सुद्धा एक पॉझिटिव्ह सकारात्मक वातावरण निर्माण होतं आणि ती शांत आनंदी राहते. तिची दिनचर्या कशी असते ते प्लॅन करून दिलं जातं, तिचा आहार प्लॅन करून दिला जातो, तिची बाकीची जी काळजी टेन्शनची कारणं असतात त्याच्यासाठी काउन्सिलिंग केलं जातं आणि या सगळ्यातून नक्कीच तिला खूप पॉझिटिव्ह सकारात्मक बदल मिळतो आणि अर्थातच ती रिलॅक्स राहते आणि ती जेवढी रिलॅक्स राहील तेवढं बाळ अर्थातच छान ग्रो होतं आणि त्यामुळे त्याचा फायदा होतोच नक्कीच.
0: अच्छा खरंच डॉक्टर, प्रत्येक प्रश्न आपल्याला काहीतरी नवीन माहिती देतो आहे आणि अर्थातच त्याच्यासाठी तुम्ही सज्ज आहात. आता आणखीन शेवटचा प्रश्न जाता जाता हाच विचारायचा, तो म्हणजे की या गर्भसंस्कारांचे मातेवर सुद्धा अजून काही परिणाम होतात का?
1: गर्भसंस्कारचे परिणाम मातेवर नक्कीच होतात. माता जेवढी रिलॅक्स होत राहील तेवढी तिची मानसिकता पॉझिटिव्ह होते आणि त्याच्यामुळं तिची फिजिकल, मेंटल, इमोशनल, सायकॉलॉजिकल अशी ओव्हरऑल हेल्थ ही अतिशय चांगली होऊ शकते.
0: बर.
1: आणि तिला फॅमिली सपोर्ट मिळू शकतो. ती जेव्हा गर्भसंस्कार करते तेव्हा स्पाऊसला पण इन्व्हॉल्व केलं जातं आणि त्याच्यामुळे अर्थातच तिला जोडीदाराची पण मदत मिळते, जोडीदार पण समजून घ्यायला सुरुवात करेल आणि त्यातून नक्कीच तिला सकारात्मक बदल अनुभवायला मिळतो आणि घरामध्ये सुद्धा एक पॉझिटिव्ह सकारात्मक वातावरण निर्माण होतं आणि ती शांत आनंदी राहते. तिची दिनचर्या कशी असते ते प्लॅन करून दिलं जातं, तिचा आहार प्लॅन करून दिला जातो, तिची बाकीची जी काळजी टेन्शनची कारणं असतात त्याच्यासाठी काउन्सिलिंग केलं जातं आणि या सगळ्यातून नक्कीच तिला खूप पॉझिटिव्ह सकारात्मक बदल मिळतो आणि अर्थातच ती रिलॅक्स राहते आणि ती जेवढी रिलॅक्स राहील तेवढं बाळ अर्थातच छान ग्रो होतं आणि त्यामुळं त्याचा फायदा होतोच नक्कीच.
0: नक्कीच डॉक्टर, नेहमीप्रमाणेच आजचा भागसुद्धा खूप मार्गदर्शक ठरलेला आहे आणि अर्थात आजचा विषयसुद्धा वेगळा होता, आजचे प्रश्न वेगळे होते. तुम्ही आज इथे आलात आणि इतकी छान माहिती वेगवेगळ्या प्रश्नांच्या माध्यमातून श्रोत्यांना दिली त्याच्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांच्या वतीनं मी आपले मनापासून आभार मानते. मनपूर्वक धन्यवाद.
1: धन्यवाद.

नाशिक येथून बोलत आहे. आपल्या हिंदोळा या कार्यक्रमात मनाच्या भावभावनांच्या विश्वात आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत लोणचं. ताई, आज मस्त लोणचं करते आहे आई. माहीत आहे मला, एवढं काय त्यात? सकाळपासून सारखे काम सांगत आहे आई. कधी कॉलेज सुरू होईल असं झालं आहे मला. तुझे बरं आहे रे, मस्त शाळेत जाऊन दंगा घालून आला. मी बसली आहे आपली आईच्या हाताखाली, हे धू हे पूस करत. बंटी, काय ग आई? हातपाय धुतल्याशिवाय, कपडे बदलवल्याशिवाय किचनमध्ये यायचे नाही. माझे लोणचे चालू आहे. तुझ्या ताईला पण बोलाव, आत्ता येते म्हणून जाऊन बसली. अर्धा तास झाला आहे पण अजून पत्ता नाही आहे तिचा. थोडीशी मदत कर म्हटलं तर थोडंसं काहीतरी इकडचं तिकडे केलं आणि जाऊन बसली आत. ए आई, काहीही काय सांगते ग? मी केव्हाची मदत करते तुला? साध्या खारात फोडी घालायच्या की झाले लोणचे. तू फारच साग्रसंगीत करते उगीचच, काम नसल्यासारखं. अगदी बरोबर आहे हं बेटा तुझं. मीही तुझ्यासारखी होते, किंबहुना जरा जास्तच कामचुकार होते. पण जेव्हा जबाबदारी येते तेव्हा सगळे उमकते आणि माणसात त्याच्या विचारात बदल होतात. अगदी लोणच्यासारखे अनुभवाने मुरलेला माणूस आणि मुरलेलं लोणचं सारखंच असतं. आता हे काय नीट समजून सांग मला. काहीतरी नवीन फंडे शोधते. पण आधी सांग, माझ्यापेक्षा जास्त कामचुकार असं म्हणाली मगाशी, बरोबर ना? पण आजी तर कधीच सांगत नाही ग असं. कसं सांगणार, ती आई आहे माझी. माझ्यातला बदल तिला जाणवतो. नवाईचे दिवस सरलेत आमचे, आता तुमची वेळ. आई, माणूस आणि लोणचं यांच्यात काय साम्य आहे ग? सगळंच तर सारखं आहे. म्हणजे आता बघ, ज्याचं आपल्याला लोणचं करायचे आहे, त्या कैऱ्या लिंब मिरच्या काहीही आपण निरखून पारखून घेतो, निवडून घेतो. आयुष्यात तसेच मित्र मैत्रिणी बनवायचे असतात, जे आपल्याला जपतील सांभाळतील असे. कारण एक लिंबू म्हण का कैरी म्हण खराब घेतली तर सगळं लोणचं खराब होतं. तसंच माणसाचं असतं. एक वाईट सवयीचा मित्र किंवा मैत्रीण आयुष्य खराब करतं. त्या फुडी नीट पूस, कचरं जाऊ देऊ नको बिलकुल. आता या कैरीच्या फोडी म्हणजे आपल्याला आपल्या शाळेत कॉलेजमध्ये मिळालेले अनुभव, मित्रांसोबत मैत्रिणींसोबत. मग त्यातल्या काहींना तेव्हा पण चाळणी लागतेच. जसं आता तू मऊ फोडी वेगळ्या ठेवते अगदी तसं. आता हा खार म्हणजे माणसाला त्याचे आई वडील, घरातून मिळालेले संस्कार, आयुष्याकरता लावलेल्या सवयी, प्रत्येक घराचे नियम, व्यक्तीपरत्वे बदलत असलेला स्वभाव, जो ज्याचा त्याचा स्वतःचा असतो, यांची सळमिसळ म्हणजे हा तिखट मीठ घालून केलेला खार. यात सगळ्यांचे प्रमाण योग्य कसे मिसळायचे हे तेलाचे काम तुमच्यावर येणारी जबाबदारी करते. नवीन नवीन थोडं तिखट खारट असं लागणारं लोणचं म्हणजे नवीन नवीन सांभाळलेली जबाबदारी. सुरुवातीला जरा जड जाते, कहा आके फस गया यार असं करते. माझे आधीचेच आयुष्य छान होते असं वाटते. पण जसं जसं दिवस जातात तसं तसं आपली जबाबदारी सवयीची होते आणि आयुष्याचे लोणचे चटकदार चविष्ट होत जाते. जेवढा जास्त अनुभव तेवढी लज्जत जास्त.
आता जुनं लिंबाचं लोणचं औषधी असतं. तसंच आयुष्य जसं जसं पुढं जातं तसं तसं अनुभवाच्या शिदोरीत भर पडते आणि मोठ्यांचे अनुभवी सल्ले लहानांना वेळप्रसंगी औषधी म्हणून कामास पडतात. कधी कधी असे पण अनुभव येतात की माणूस आतून पार हलून जातो, ढवळून निघतो, कारण त्याच्यातले काही सुप्त गुण अवगुण आत लपलेले असतात, दडलेले असतात, त्यांना बाहेर काढण्याचे ते काम असतं. असे अनुभव बरेच वेळा नवीन नवीन जबाबदारी घेताना येतात, तुमच्या भाषेत चॅलेंज म्हणून येतात. तेव्हा माणूस रूपी बरणीतले लोणचे हलवले जाते आणि मग आपले सुप्त गुण वर येतात आणि सक्सेस मिळतो. थँक्यू बेटा, तुझ्याशी बोलता बोलता किती पटकन सगळं आटोपलं ना. आई काय गं बेटा, माझं लोणचं पण तुझ्यासारखं छान चविष्ट चटकदार होईल ना गं. का नाही बेटा, माझ्यापेक्षा जास्त चटकदार चविष्ट होईल, कारण ते तुझ्यासारखी गुणी हुशार मुलगी घालणार आहे, म्हणून तर ते चविष्ट चटकदार आणि टेस्टीसुद्धा होईल. श्रोती हो, हा होता आजचा आपला हिंदोळा हा कार्यक्रम. पुन्हा भेटूया याच वरी याच वेळी.

0: नमस्कार श्रोते हो, वृत्तीची निवृत्ती या कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आणि नेहमीप्रमाणे मी डॉक्टर हरी कुलकर्णी आणि आपल्या बरोबर आहेत कविता गायधनी. कविताजी खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वास. कविताजी, आज आपण सुरुवातीलाच एक अभंग ऐकणार आहोत बरं का?
1: बर.
0: आणि मग आपण कार्यक्रमाला सुरुवात करू. ऐकूयात.
1: पण सर, आज कोणाचा अभंग घेणार आहे ते तरी सांगा. म्हणजे आपल्याला निदान कार्यक्रमात कशाविषयी बोलायचं, कोणाविषयी बोलायचं हे तरी मला कळू दे.
0: जाऊ द्या हो कविताजी, तुम्ही आहे ना अगोदर अभंग ऐका.
1: हा,
0: अभंग ऐकला ना की आपच्या विषयाचा सुद्धा आपोआप तुम्हाला उलगडा होईल.
1: बरं, आता तुम्ही म्हणाल तसं आधी आपण अभंग

0: अरे वा असाव रे, सुंदर अभंग निवडला आहेस ग आणि गायली पण छान तल्लीनतेने आहेस खरंच. पण हा अभंग तर माऊलींचा आहे म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचा आहे आणि अर्थातच त्यात त्यांनी श्री गुरु सारिखा असता पाठी राखा म्हणजे श्री निवृत्तीनाथांसाठी हा अभंग लिहिलेला आहे.
1: क्या बात है, म्हणजे कविताजी लक्षात आलं तर तुमच्या आपल्याला कशाविषयी कोणाविषयी बोलायचंय.
0: अच्छा अच्छा आता लक्षात येत आहे, त्यामुळे आज आपल्याला बहुधा तुम्ही विचार असा दिसतोय तुमचा की सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज आद्य अभंगकार असलेले परमार्थातलं एक अत्युच्च स्थान असलेलं आध्यात्मिक गुरु असलेलं एक भाऊ म्हणून आभाळासारखी माया करणारे म्हणजे ज्येष्ठपण निभावणं म्हणजे काय असतं हे सगळ्या जगाला दाखवून देणारे निवृत्तीनाथ यांच्याविषयी बोलणं असा आजचा तुमचा कार्यक्रमाचा हेतू दिसतोय. पण खरं सांगायचं म्हणजे निवृत्तीनाथांबद्दल बोलणं म्हणजे समुद्राला अर्घ्य देण्यासारखं आहे हरिभाऊ. आणि हे आज अवघड काम तुम्ही नेहमीप्रमाणे मला अर्ध्या तासात करायला लावणार असाल.
1: कविताजी तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे, विषय पण मोठा आहे,
0: खरंच खूप मोठा आहे.
1: पण आपल्याला रेडिओ विश्वासवर कार्यक्रम करायचा आहे.
0: हो ते अगदीच बरोबर आहे,
1: त्यामुळे सगळी बंधनं सांभाळूनच आपल्याला हे करायचंय बरं का.
0: परत तुम्ही मला म्हणजे टेन्शनच देणार आहात कारण अर्ध्या तासात निवृत्तीनाथ महाराज सांभाळणं कधीच शक्य नाहीये. हरिभाऊ संत श्री निवृत्तीनाथांच्या विषयी बोलायचं ना तर त्यांच्या पारंपरिक चरित्रापेक्षा ना ज्ञानेश्वरी मधून किंवा माऊलींच्या अभंगामधून प्रत्ययाला येणारे निवृत्तीनाथ म्हणजे ब्रह्मांडाला व्यापणारे निवृत्तीनाथ हे व्यक्तिमत्व खरंच विलोभनीय आहे. आणि काही काही ओव्या माऊलींच्या तर अशा आहेत की ते गुरुस्तोत्रच आहेत, त्यामुळे निवृत्तीनाथ महाराज गुरु म्हणून प्रत्येक अभंगातून आपल्या समोर येताना एक सद्गुरु म्हणूनच येतात. आणि भारतीय परमार्थ साधनेत सद्गुरूंचं स्थान नेहमीच उच्च राहिलंय, म्हणजे देवापेक्षा सुद्धा सद्गुरूंना उच्च मानलं गेलेलं आहे. आणि गुरु या संस्थेचा परमोच्च आदर्श म्हणजे निवृत्तीनाथ महाराज समजले जातात आणि म्हणूनच माऊली तर त्यांना चित्सूर्य म्हणतात.
1: हो ज्ञानदेवांचे
0: गुरु,
1: ज्ञानेश्वर माऊलीचे हे गुरु. निवृत्तीनाथांना मराठीतले आद्य अभंगकार असं म्हटलं जातं आणि त्यामुळेच त्यांना पहिला मानाचा मुजरा करायला
0: हवा. हो बरोबर आहे सर, तसं त्यांचे जे गुरु म्हणजे गहिनीनाथ मानले जातात त्यांच्या नावावरती तीन अभंग लहरा पांगारकर यांनी ज्ञानेश्वरीच्या प्रभावळीमध्ये प्रसिद्ध केलेले होते आणि नाथ परंपरेला अनुसरून योगिक आशय देखील व्यक्त केलेला आहे त्यांनी त्याच्यामध्ये खरं म्हणजे. आणि त्यांचेही गुरु गोरक्षनाथ यांच्या नावावरती पण एक अभंग गोरखबानीत दिलेला आहे, पाषाणाची देवळे पाषाणाचा देवो. पण ह्या दोघांचेही अभंग म्हणजे त्याविषयीचं एकूण जे उपलब्ध साहित्य आहे त्यानुसार थोडं संशयास्पद असल्यामुळे मराठीतील आद्य अभंगकार म्हणून निवृत्तीनाथांचंच नाव घेतलं जातं हे मात्र अगदी बरोबर आहे.
1: कविताजी निवृत्तीनाथांच्या नावावर जसं माऊलींनी हरिपाठ केलेला आहे तसाच निवृत्तीनाथांच्या नावावर सुद्धा हरिपाठातील जवळजवळ 41 अभंग धरून सगळं मिळून साधारण 450 अभंग निवृत्तीनाथांचे सापडतात.
0: किती मोठं साहित्य आहे आणि ते अभंग म्हणजे एवढी मोठी ग्रंथसंपदा त्यांच्या नावावरती आहे आणि त्यातला प्रत्येक अभंग हा म्हणजे अध्यात्मातली एक उच्च स्थिती दाखवणारा आहे.
1: ती उंची जी तुम्ही म्हणताय ना उच्च स्थिती,
0: हो हो,
1: त्यामध्ये श्रीहरीच्या सगुण निर्गुण स्वरूपाचं वर्णन,
0: हो,
1: शिवाय सद्गुरु प्रसादाने प्राप्त झालेल्या स्थितीचं वर्णन,
0: तो फार मोठा भाग आहे.
1: पंढरीचं महात्म्य,
0: हो अगदी,
1: पंढरीतील काला,
0: काला,
1: नाम संकीर्तन, संतांचा महिमा आणि सामान्य जन आणि मुमुक्षु यांना उपदेश
0: केलेला आहे.
1: ही ज्ञानाची परिभाषा अशा विविध विषयांवरती निवृत्तीनाथांचं लेखन जे आहे ते आढळतं.
0: खर तर या पूर्णच कुटुंबाने समाजातल्या अवहेलनांची अगदी सर्वोच्च पातळी सोसलेली आहे. म्हणजे हरिभाऊ, आपण बघितलं तर जेवढं आपण वाचन त्याच्यातलं आहे, अतोनात हाल अपेष्टांना तोंड देऊन ह्या कुटुंबाने म्हणजे ज्ञानाचा एक परिपक्व वसा समाजाला दिलेला आहे खरं म्हणजे. आणि आळंदीच्या कर्मठ ब्रह्मवृंदांनी केलेल्या आघातांनी विठ्ठलपंतांचं म्हणजे निवृत्तीनाथांच्या वडिलांचं खरं म्हणजे अंतकरण किती विदीर्ण झालेलं असेल एकूण त्या परिस्थितीने, कारण चारही मुलांना स्वीकारलं जात नव्हतं. त्यांच्या म्हणजे मौंजीचा जो प्रश्न सगळ्यात मोठा होता, कारण आपल्याकडे मौंज झाल्याशिवाय पुढचं काहीच मान्य धरलं जात नाही. पण अशा परिस्थितीत हतबल म्हणजे वडीलच जेव्हा हतबल असतील तर म्हणजे कसं त्या मुलांची एक परिस्थिती असेल किंवा मानसिकता असेल, त्यामुळे कशा परिस्थितीतून त्यांनी ह्या मुलांना वाढवलेलं असेल, धर्माचं नीटसं आकलन न झालेल्या धर्म मार्तंडांना त्यावेळेला काय समजवावं हा मोठाच प्रश्न त्यांनी खरं म्हणजे कोवळ्या वयात सोसलेला आहे निवृत्तीनाथांनी. म्हणजे त्यांनी तर आपल्या धाकट्या भावाला म्हणजे तेजस्वी भावाला म्हणायला पाहिजे खरं म्हणजे ज्ञानदेवाला निक्षून सांगितलं होतं की आपण जन्मताच जीवनमुक्त आहोत, त्यामुळे या कर्मरहाटीतून मुक्त करणाऱ्या या मौंजी बंधनाच्या उपनयनाच्या या संस्काराची आपल्याला बिलकुल आवश्यकता नाहीये. करायचंच कशासाठी हे उपनयन? आपल्यापैकी कोणालाही प्रपंचात पडायचं नाहीये. म्हणजे ते चारही भावांचा तो एक ठरलेलाच हे होता
1: जन्मापासूनच ते.
0: हा, कारण जन्मजात नाही जीवनमुक्तीच्याच वाटेवरचे प्रवासी होते ना, आणि हे त्यांनी स्वीकारलेलंच होतं आणि आनंदाने स्वीकारलेलं होतं. त्याच्यामुळे त्यांना सारखं असं वाटत होतं की ही धडपड आपण सोडून द्यायला हवी आहे. पण ज्ञानदेवांचा विचार वेगळा होता ना.
1: हो, कसं आहे माहितीये का, व्रतबंध उपनयन जे आहे त्याला व्रतबंध
0: म्हणतात. हा शब्द
1: म्हणजे व्रतामध्ये बांधलं जाणं हा तो हे आहे. आणि म्हणूनच ज्ञानेश्वरांनी मात्र सत्य धर्माचं दर्शन समाजाला घडवण्यासाठी अतिशय विवेकाने हे जे सगळं प्रकरण आहे
0: हाताळलं होतं. आणि अर्थातच विवेक आणि ज्ञानदेव हा म्हणजे मोठा संयोगच आहे. अर्थात या प्रसंगानंतर म्हणजे त्यांच्या वडिलांचा असा हे होता की आपल्या देहांत प्रायश्चित्तानंतर निदान आपल्या मुलांना तरी चांगलं जीवन जगता यायला हवं अशी भाबडी खरं म्हणजे आशा होती. त्यांनाही कल्पना होती की समाज त्यांना स्वीकारणार नाहीये, पण तरी त्यांनी जलसमाधी घेतली म्हणजे विठ्ठलपंतांनी आणि रुक्मिणीबाईंनी. आणि मग अशा वेळेला निवृत्तीनाथांनी मात्र आपल्या सामर्थ्यांनी अवकाशातली निर्वात पोकळी समर्थपणे मोजत आपल्या भावंडांना कवेत घेतलं होतं. अर्थात बिघडलेल्या समाजाचं स्वरूप निवृत्तीनाथांनी बालपणीच इतकं अनुभवलेलं होतं आणि त्याची झळ आई वडिलांना लागलेली बघितलेली होती, आपल्या धाकट्या भावंडांनाही लागलेली बघितलेली होती. त्यामुळे पृथ्वीच्या इतकी क्षमावृत्ती निवृत्तीनाथांच्या ठाई होती आणि म्हणूनच नाथ परंपरेने प्राप्त झालेल्या खऱ्या धर्माचा वारसा या समाजाला देण्यासाठी अंतरीच्या कळवळ्याने निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना ज्ञानेश्वरीचं निरूपण करून गीता धर्म खरं म्हणजे सांगायला सांगितला की ज्या योगे त्यांना सत्य धर्माचं दर्शन सगळ्या जगाला होईल.
1: प्रगाढ ज्ञानाची प्रचिती देणारे अभंग
0: हो
1: हे महाराजांचे गूढ आणि सामान्य जनांना सहजी न कळणारे असं जरी असलं तरी प्रत्येक अभंगामध्ये त्यांनी खूप मोठा संदेश
0: दिला
1: तो जगामध्ये मांडलाय बरं का. ते म्हणतात श्रुतीशास्त्र वेद यासी नाही भेद, भेदवादी द्वंद्व वेगळे पडे.
0: वा वा वा वा, किती छान. अर्थात त्यांना सांगायचं हेच आहे ना ह्या अभंगातून सुद्धा की वेदातलं ज्ञान, श्रुती, वेद हे भगवंताच्या अद्वैत स्थितीचंच वर्णन करतात. जे द्वैतवादी भेदवृत्तीचे आहेत ते ह्या अद्वैतातून साहजिकच वेगळे पडतात. आणि मग मी कोणीतरी वेगळा आहे ह्या निष्ठेने म्हणजे अहंकारामुळे ते वेगळे पडतात. आणि मग ब्रह्मस्वरूपाची जी अद्वैत स्थिती आहे त्या स्थितीला ह्या अहंकाराची मलिनता बिलकुल सहन होत नाही. आणि सगळं आपलं तत्वज्ञान तेच सांगतं की अहंकार सोडला तरच तुमची मुक्ती आहे आणि त्याच्यामुळे गुरुच्याच कृपेने जीवनाचे भवपाश तुटू शकतात. आणि म्हणून मनाच्या मागे न जाता, खरं म्हणजे मन हेच सगळ्या गोष्टीला कारणीभूत असतात, त्याच्यामुळे मनाच्या मागे न जाता गुरुच्या ठिकाणी विश्वास ठेवायला त्यांनी सांगितलं. आणि ज्ञानेश्वरीमध्ये पण ज्ञानदेवांनी तेच सांगितलेलं आहे की गुरुच्या प्रती विश्वास ठेवा, तेच जीवाला तारतील. आणि ही साधना मी केलेली आहे आणि तुम्ही पण करा, असंच ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक म्हणजे अध्याय सुरू करताना त्यांनी जेव्हा गुरुला नमस्कार केलेला आहे तेव्हा म्हटलेलं आहे.
1: खर तर निवृत्तीनाथ योगी पुरुष होते.
0: खरे
1: म्हणजे योग साधनेने विवेक वैराग्य यांनी संपन्न ते असले तरी सुद्धा त्यांचं अंतःकरण जे आहे ते शुष्क
0: नव्हतं,
1: त्यात ओलावा होता
0: फारच. खरंय
1: त्यांच्या भावंडांशी तर त्यांचं तिहेरी नातं जोडलेलं होतं.
0: अगदी बरोबर आहे.
1: मायेपोटी सांभाळ करणारे मायबाप म्हणून,
0: अगदी बरोबर,
1: थोरले बंधू म्हणून आणि सगळ्यांचाच उद्धार करणारे परब्रह्मरूप सद्गुरु म्हणून,
0: अगदी बरोबर आहे.
1: म्हणजे अगदी शेवटचा बंधू असेपर्यंत त्यांनी देहातीत होऊनही जगाचे बंधन सोडले नाही.
0: खरंय खरंय.
1: त्यांच्या डोळ्या देखत ज्ञानदेवांनी आळंदीला समाधी घेतली,
0: खरे
1: सोपान देवांनी समाधी घेतली,
0: मुक्ताबाईंनी
1: विजयच्या कडकडाटात आपल्याला सामावून घेतलं.
0: एदलाबाद
1: जवळ, त्या एदलाबादला आता मुक्ताईनगर म्हणतात,
0: मुक्ताईनगर म्हणतात, हो बरोबर
1: आहे. तरी सुद्धा देवरूप पावलेले निवृत्तीनाथ
0: स्वतःच पोरके
1: पोरके झाल्यासारखे होते.
0: म्हणून तर नामदेव महाराज खेदाने म्हणतात की ज्येष्ठांच्या आधी कनिष्ठाचे जाणे केले नारायणे उफराटे. आणि मग ही आधी भावंड गेली म्हणून कमालीचा उदासपणा जो निवृत्तीनाथांनी सोसला म्हणायचा, मग त्याने त्र्यंबकेश्वरला जाऊन प्रयाण केलं आणि तिथे म्हणजे ह्या मूर्तिमंत वैराग्यानेच वैराग्याच्या भेटीला आल्यासारखं झालं आणि मग तिथे त्यांनी समाधी घेतलेली आहे. खरं म्हणजे
1: हो, अशा या महान सद्गुरूचं वर्णन करणं, त्यांची स्तुती करणं हे आपल्यासाठी नगण्य असं आहे.
0: खरंच आहे, आपले शब्द तोकडेच
1: पडतील.
0: पण मला असं वाटतं की आपण आपल्या शब्दाने त्यांची स्तुती करण्यापेक्षा ज्ञानेश्वरी मध्ये जे त्यांनी गुरुविषयी म्हटलेलं आहे, 10व्या अध्यायात श्री ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेल्या शब्दातच त्यांची स्तुती सांगावी मला असं वाटतं. आपल्याला ते शक्यच होणार नाही, आपण त्यांच्याच शब्दातले भाव आपण पोहोचवू शकतो श्रोत्यांपर्यंत. माऊली म्हणतात, सुस्पष्ट बोध करण्याचं चातुर्य अंगी असलेलं विद्यारूप कमळाचा विकास करणारे परावाणी हीच आपली पत्नी आणि तिच्याशीच सुखक्रीडा करणारे अहो गुरु, तुम्हाला माझा नमस्कार असो. संसार रूपी तमाचे नाशक सूर्य अप्रतिम श्रेष्ठ सामर्थ्याने मुक्त तारुण्याने मुसमुसत असलेली जी तुर्यावस्था आहे, म्हणजे जी म्हणली जाते की चौथी अवस्था म्हटली जाते, आणि तिचेच स्नेहाने लालन पालन करणारे अहो गुरु, तुम्हाला माझा नमस्कार असो. समस्त संसाराचे पालन करणारे परम मंगल्य रूपी रत्नांची जणू खाण असणारे आणि स्वजनांच्या उद्यानातील चंदन वृक्ष असलेले, किती सुंदर सुंदर उपमा दिलेले आहेत ज्ञानेश्वर महाराजांनी की अहो पूजा करायला योग्य असं आराध्य लिंग एकच आहे आणि त्याला माझा नमस्कार असो. पुढे तर माऊली म्हणतात, चतुरांच्या चित्ताचे जे चकोर,
1: क्या बात.
0: किती सुंदर सुंदर उपमा, म्हणजे की त्यांना संतुष्ट करणारे चंद्र, अहो आत्मानुभवी जनांचे सम्राट, वेदरूपी गुणांचे समुद्र, प्रत्यक्ष मदनास मोहित करणारे मदन असणारे, तुम्हास माझा नमस्कार असो. खरोखरीच माऊलींनी जी गुरुस्थिती केली आहे ना हरिभाऊ, वाचण्यासारखी आहे. आणि त्यातनंच निवृत्तीनाथ महाराजांचं चरित्र आपल्या समोर जास्ती प्रबळपणे येतं. म्हणजे खरंच आपले शब्द तोकडे आहेत आणि हे ज्ञानेश्वरी मधनच त्यांची स्तुती आपण पोहोचवू शकतो.
1: कविताजी, श्री निवृत्तीनाथांचा कार्यकाळ, त्यांनी केलेलं काम, त्यांचं अध्यात्म, अभंग, हे सारं काही इतक्या थोडक्यात सामावण्यासारखंही नाही आणि समजण्यासारखंही नाही.
0: हो, तुम्ही तर आणि मला अर्ध्याच तासात ते समजायला पण लावतात आणि समजवायला पण लावता.
1: नाही, पण आपल्याला त्यासाठी वेळ हा घ्यावाच लागेल.
0: अजून एखादा एपिसोड आपण करायचा पण ह्याच्यावरती
1: नक्की करू, पण सध्या तरी आपल्याला
0: थांबावं लागणार आहे. बरोबर आहे. पण नाही आता जाता जाता म्हणजे तुम्ही आता उरकायला लावणारच आहात मला एपिसोड, तर त्र्यंबकेश्वरून श्री निवृत्तीनाथांची पालखी निघालेली आहे आता आणि प्रयाण करते पंढरपुराकडे, तर मग पंढरीचं महात्म्य सांगणारा एखादा अभंग ऐकवता का?
1: नक्की नक्की ऐकूयात. आणि मला वाटतं आसावरीजींच्याच आवाजात परत आपण तो ऐकूया.
0: चालेल ना, चालेल सर, ऐकायला आवडेल कारण ती फारच सुंदर म्हणते अभंग, अगदी आपल्याला त्याच्यामध्ये काय तल्लीन होऊन जावं असं वाटतं, त्याच्यामुळे आपण ऐकूयात.
1: अभंग ऐकून आपण आज इथे थांबूयात आणि तुम्ही मात्र ऐकत रहा.

नमस्कार रसिक श्रोते हो, पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज भाग क्रमांक 43। श्रोते हो, मराठी संगीतसृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात। मंडळी, आज ऐकूया संगीतकार अरुण पौडवाल आणि अनिल मोहिले यांनी स्वतंत्रपणे स्वरबद्ध केलेली काही निवडक बालगीत भावगीत। एकापेक्षा एक सुरेल गीतांनी मराठी आणि हिंदी सिने जगतात आपली छाप सोडणारे संगीतकार अनिल अरुण अर्थात अनिल मोहिले आणि अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेल्या बहारदार गीतांचे गारूड आजही रसिकांच्या मनावर आहे। त्यांनी एकत्र आणि स्वतंत्रपणे अनेक चित्रपटांमध्ये छान छान गाणी दिली आहेत, परंतु त्यांनी चित्रपट गीतांव्यतिरिक्त देखील खूप चांगली भावगीतं, भक्तिगीतं, बालगीतं संगीतबद्ध केली आहेत। मित्रांनो, त्यांनी स्वतंत्रपणे संगीतबद्ध केलेल्या याच गीतांपैकी काही निवडक गीतांचा परामर्श आजच्या आपल्या कार्यक्रमात घेऊया। संगीतकार अनिल मोहिले यांचा जन्म 8 जुलै 1940 रोजीचा। लहानपणापासून संगीताची आवड असलेल्या अनिल मोहिले यांना तरंगवाद्याचं बाळकडू आणि मार्गदर्शन त्यांच्या वडिलांकडून मिळालं। 12व्या वर्षापासून दादरच्या श्रीकृष्ण संगीत विद्यालयाच्या मंगेश तेंडुलकर यांच्याकडे त्यांनी व्हायलिनचं प्राथमिक शिक्षण घेतलं। 15व्या वर्षी संगीत विशारद परीक्षा ते प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले। ते स्वतः बुलबुल, तरंग आणि मेंडोलियन उत्तम वाजवायचे। जवळपास 70 अधिक संगीतकारांकडे त्यांनी काम केलं। मंगेशकर कुटुंबियांच्या कार्यक्रमात संगीत संयोजक म्हणून ते कायम मार्गदर्शन करायचे। गाण्यातला ठसका योग्य वाद्य मेळाच्या आधारे खुलवून ती अधिक कर्णप्रिय करण्याचं कसब अनिल मोहिले यांना चांगलंच लाभलं होतं। रसिक हो, आजच्या कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया संगीतकार अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केलेलं गीतकार रमेश अणावकर यांचं खूप सुरेख भावगीत। आवाज आहे अरुण दाते यांचा। मधुर आणि हळूवार प्रेमाचं अत्यंत संयत वर्णन करणारं आहे हे गीतकार रमेश अणावकर यांचं खूप सुरेख।

0: सांग मला।
1: अरुण पौडवाल यांचा जन्म 9 मे 1944 रोजीचा. बी आर देवधर यांच्याकडे शास्त्रोक्त संगीत शिकलेल्या अरुण पौडवाल यांनी संगीतकार सचिन देव बर्मन, कल्याणजी आनंदजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल, बाप्पी लहिरी, राहुल देव बर्मन यांच्याकडे बऱ्याच गाण्यांसाठी अकॉर्डियन वादन केलं. प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांच्या कार्यक्रमांच्या परदेश दौऱ्यामध्ये वयाच्या 24व्या वर्षी मुख्य वादकांमध्ये त्यांचा प्रवेश झाला आणि उत्कृष्ट वादनामुळे लता मंगेशकर, आशा भोसले यांच्या बहुतेक कार्यक्रमात त्यांचा सहभाग अपरिहार्य असायचा. याच सुमारास संगीतकार सचिन देव बर्मन यांच्याकडे प्रथम वादक आणि त्यानंतर संगीत संयोजक म्हणून ते काम पाहू लागले. या काळात त्यांनी जवळपास 30 यशस्वी चित्रपटांसाठी त्यांचे सहाय्यक म्हणून काम केलं. स्वतः वादक असल्यामुळे भावसंगीतात आवश्यक वाद्यांचा बाज ओळखून केलेलं संगीत संयोजन याद्वारे त्यांनी स्वतःची एक वेगळी शैली निर्माण केली. त्यांच्या खास वैशिष्ट्यपूर्ण शैलीतून निर्माण झालेली रजनीगंधा आणि बंदिनी या भावगीतांच्या ध्वनिमुद्रिका त्या काळी अतिशय लोकप्रिय झाल्या होत्या. घराघरातून ऐकू येणाऱ्या या ध्वनिमुद्रिकांनी विक्रीचा उच्चांक गाठला होता. प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांनी मराठी गाणी गायली ती फक्त अरुण पौडवाल आणि अनिल मोहिले यांच्याकडे. मंडळी, आता ऐकूया गायक सुरेश वाडकर आणि गायिका अलका नाडकर्णी म्हणजेच आताच्या अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं संगीतकार अरुण पौडवाल यांनी स्वरबद्ध केलेल्या बंदिनी या अल्बममधील गीतकार शांताराम नांदगावकर यांनी लिहिलेलं एक सुंदर भावगीत. हे आहे नवविवाहित जोडप्याच्या प्रेमाचं वर्णन करणारं एक द्वंद्वगीत. या भावगीतामधील संतूर या वाद्याचा अतिशय सुंदर वापर गाण्यात तजेलपणा आणतो. या भावगीतातील फारसं ऐकलं न जाणारं कडवं, ही दुपार भिजलेली प्रीत चांदण्यात, ही दुपार भिजलेली प्रीत चांदण्यात, बिटुनी पंख खग निवांत शांत तरु लतात, आज तुझ्या सहवासी जीव धन्य झाला, तळव्यावर मेहंदीचा अजून रंग ओला, अजून रंग

चंदनाच्या परिमळाकडे सगळं जग आकर्षित होतं. जग आकर्षित करणारा तो सुगंध तूच चंदनाला बहाल केला आहेस. सूर्य चंद्राच्या प्रकाशाने चराचराचे व्यवहार चालतात, पण ते सामर्थ्य त्यांना तूच प्रदान केले आहेस. सूर्यप्रकाशानेही जेवढी आमची काया मन हे शुद्ध स्वच्छ होत नाही, तेवढे तुझ्या नामस्मरणाने होते. अहंकार सोडून शरण जाणाऱ्यांसाठी, जीवन सुखी समृद्ध आनंदी करण्यासाठी तो विठ्ठल विटेवर अहोरात्र उभा आहे. तोच आमचा उद्धार करण्यासाठी समर्थ आहे. ऐकूया मित्रांनो, नामाचे महत्त्व सांगणारं गीतकार विश्वनाथ जोगळेकर यांनी लिहिलेलं, गायक शरद जांभेकर यांनी गायलेलं आणि संगीतकार अनिल मोहिले यांनी स्वरबद्ध केलेलं हे सुरेख

श्रोते हो, कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार अरुण पौडवाल आणि अनिल मोहिले यांची काही निवडक बालगीत भावगीत. मित्रांनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया एक विहीण. आपल्याकडे लग्नात विहीण म्हणण्याची पद्धत आहे. विहीण म्हणजे वधूकन्येची सासरी पाठवणी करताना नवरीची आई नवरदेवाच्या आईला, मी माझी मुलगी तुमच्या पदरात ओटीत घालते आहे, तिचा सांभाळ आईप्रमाणे करावा, अशी केली जाणारी विनंती. 1971 या वर्षी ही पारंपरिक विहीण ग. दी. माडगुळकर यांच्या शब्दांतून नवेपण घेऊन आली. मुलीचे कन्यादान करून सासरी पाठवणाऱ्या आईचं मनोगत गदिमांनी लिहिलं आहे या गीतात. ग. दी. माडगुळकर यांचं हे गाणं म्हणजे आईच्या मनातल्या लेकीच्या प्रेमाचा वात्सल्याचा अत्युच्च उमाळा आहे. तळहाताच्या फोडासारखी वाढवलेली आपली कन्या आता परक्याचं धन होणार, दुसऱ्या कुटुंबात जाणार, ही कल्पनाच आईला अस्वस्थ करते आहे. रसिक हो, गदिमांनी एका आईच्या या भावना आईच्या काळजानं लिहून किती छान व्यक्त केले आहेत या विहीणद्वारे. आपल्या कन्येच्या विवाहानिमित्त ग. दी. माडगुळकर यांनी सासरी जाणाऱ्या आपल्या मुलीसाठी उपदेशपर एक गीत आणि एक विहीण अशी दोन गीतं लिहिली होती. संगीतकार अरुण पौडवाल यांनी त्या गीतांना सुंदर चाली लावून ती दोन्ही गीतं आशा भोसले यांच्याकडून गाऊन घेतली आणि या गाण्याचं आशाताई यांनी अक्षरशः सोनं केलं. गाणं ऐकताना कन्यादान केलेल्या किंवा करायचं असलेल्या प्रत्येक आईच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. ऐकूया आशा भोसले, ग. दी. माडगुळकर, अरुण पौडवाल यांचा हा सुंदर

श्रोते हो, आकाशवाणीवरील भावसरगम या कार्यक्रमासाठी संगीतकार अनिल मोहिले यांनी कवयित्री वंदना विटणकर यांना काहीतरी वेगळं फॅन्टसी मस्त असं प्रेमगीत लिहून द्यायची विनंती केली. त्याकाळी मुलांसाठी एक कल्पनारम्य नाटकाची निर्मिती वंदनाताई करत होत्या. त्या सहज म्हणून गेल्या म्हणजे तुम्हाला परिकथा, स्वप्ननगरी, राजकुमार असं काहीसं पाहिजे आहे तर. मग त्याच तंद्रीत त्यांनी मुखडा लिहिला, परिकथेतील राजकुमारा स्वप्नी माझ्या येशील का, भाव दाटले मनी अनामिक साधतयांना देशील का. अनिल मोहिले यांना या उत्स्फूर्त गोळीवर चाल लगेच सुचली, गीतासारखीच तरल, हळुवार आणि स्वप्नरम्य. सुप्रसिद्ध गायिका कृष्णा कल्ले यांनी अत्यंत रसिलेपणाने हे गाणं गायलं आहे. मातृभाषा मराठी नसतानाही त्यांचे शब्दोच्चार, अत्यंत मुलायम आवाज आणि अनिलजी यांची रसिली स्वररचना यांचा सुंदर संगम या गाण्यात झाला आहे. या कवितेत एक आर्त कैफियत आहे जी आपल्या स्वप्नवत प्रेमाला हळुवार साथ घालते अन आपल्या मनात रुंजी घालणाऱ्या भावनांना वाट करून देते. प्रेमाची भाषा डोळ्यातून व्यक्त होते, शब्दांच्या कुबड्या नाही लागत त्याला. याला अनुसरून वंदनाजी लिहितात, या डोळ्यांचे गूढ इशारे शब्दा वाचून जाणून सारे, राणी आपली मला म्हणूनी तुझिया संगे नेशील का. आडवाटेने प्रश्न विचारून गोंधळून टाकण्यापेक्षा इथे थेट आपली राणी म्हणून त्या राजकुमाराने घेऊन जावे असं अर्जव ती करते आहे. शेवटच्या कडव्यात मात्र त्यांनी हुरहुर लावणारी कलाटणी दिली आहे. ती म्हणते आहे, आपला प्रीतम भेटला की लाजबावरी होऊन मी माझे डोळे मिटून घेईन अन मनक चक्षुत ते चित्र अलवारपणे साठवून घेईन. मनाच्या पटलावर कोरल्या गेलेल्या त्या नवरंगी चित्रामधलं माझं स्वप्न तू होशील का, असा प्रश्न शेवटी विचारून केवळ आभासी जगातली स्वप्नपूर्ती झाली तरी त्यात आनंद मानेन असं या गाण्यातली प्रिया समाधानाने म्हणते आहे. वास्तवातल्या जगात प्रेमाची तहान जरी भागवली जाऊ शकत नसेल तेव्हा निदान आभासी दुनियेत तरी प्रेमाचं आपलं स्वप्न हे केवळ स्वप्न राहिलं तरी चालेल, त्यातील भावबंधाचे नातं मात्र दृढ व्हावं असं त्यांनी यातून सूचित केलंय. कवयित्री वंदना विटणकर यांच्या या सदाबहार गीताला गायिका कृष्णा कल्ले यांनी अप्रतिम स्वरात गायलंय अन संगीतकार अनिल मोहिले यांनी राग दरबारी या रागात सुरेख स्वरसात चढवीत बुलबुल मेंडोलियन या वाद्यानं सुंदर नटवलं आहे. ऐकूया रसिको.

मंडळी, आजच्या कार्यक्रमाच्या सांगतेला आज आपण एका गोष्टीचं गाणं, एक बालगीत ऐकूया. बालपणी ऐकलेल्या गोष्टींपैकी आपल्या सर्वांची आवडती असलेली ही गोष्ट आजही आपल्याला तोंडपाठ असते. टुनटुन उड्या मारणारा ससा आणि हळूहळू चालणारं कासव यांच्यातली ही गमतीदार शर्यत. कासव आणि ससा ही गोष्ट प्रत्येक बालमराठी मनावर राज्य करते. प्राणी पक्षी यांची प्रतीकं वापरून सांगितलेल्या गोष्टी लहान मुलांना आवडतात. त्यातूनच एखादी शिकवण किंवा बोध दिल्यास ती गोष्ट मुलांना समजून घेण्यात सोपं जातं. कासव आणि ससा यांच्या शर्यतीची ही गोष्ट. या गोष्टीवर आधारित गीतकार शांताराम नांदगावकर यांनी रचलेलं हे गाणं श्रवणीय आहे. या काव्याची खासियत ही की कमी शब्दात सांगितलेला गोष्टीचा अर्थ पटकन समजतो. मंडळी, ससा आणि कासव या गोष्टीच्या आड दडलेला थोडा वेगळा विचार शोधण्याचा प्रयत्न करूया. पंचतंत्रातील गोष्टी साध्या सरळ वाटल्या तरी त्याचा अर्थ तितका सरळ नसतो. ससा हे मनाचं प्रतीक आहे आणि कासव हे बुद्धीचं प्रतीक आहे. मन चंचल असतं, बुद्धी स्थिर असते. बुद्धीला महत्त्व दिल्याने, बुद्धीचे ऐकल्याने माणूस ध्येय गाठू शकतो. मनाला थोपवून बुद्धीला गती दिली तर यश मिळतं, हा या गोष्टीचा मतितार्थ. कासवाच्या यशाचं प्रमुख कारण म्हणजे कर्तव्य आणि तारतम्य. परिस्थितीला अनुसरून योग्य कार्य करणं म्हणजे कर्तव्य. प्रसंगानुसार कामांचे प्राधान्यक्रम बदलत प्रत्येक काम वेळेच्या वेळी करणं म्हणजे तारतम्य. हे जग कर्माच्या सिद्धांतानुसार चालते, म्हणून आयुष्यात यश हवं असेल तर कर्तव्याला महत्त्व द्यायला हवं. वास्तविक ससा हा कासवापेक्षा चपळ असतो, त्यामुळे तो शर्यत जिंकण्याची पूर्ण खात्री असते. परंतु घडतं उलटच आणि कासव मात्र शर्यत जिंकतं. हीच गोष्ट या बालगीतातून समोर येते. या गोष्टीत कासव का जिंकला? तर त्याने वेग सातत्याने कायम ठेवल्यामुळे. आणि ससा का हरला? तर तो आळसाने थांबल्यामुळे. गीतकार शांताराम नांदगावकर यांनी लिहिलेल्या आणि गायिका उषा मंगेशकर यांनी स्वर दिलेल्या या बालगीताला सुंदर आणि सहज गुणगुणत राहता येणारी चाल दिली आहे संगीतकार अरुण पौडवाल यांनी. ऐकूया श्रोते हो आपल्या सर्वांच्या अत्यंत आवडीचं हे

मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण संगीतकार अरुण पौडवाल आणि अनिल मोहिले यांनी स्वतंत्रपणे स्वरबद्ध केलेल्या काही निवडक बालगीत भावगीतांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. नमस्कार. जाता जाता मंडळी, पुढच्या भागाची एक झलक आहे.